0: ದತ್ತ ದಿಗಂಬರ ದೈವ ತುಮಾರ.
1: ವಂದನ हा कार्यक्रम सुरोय मंडळी. एक छानशी कथा आपण ऐकलेली आहेच आणि हल्ली अनेक मनोरंजक लघुकथा ऐकायला मिळतात, पण या लघुकथा असल्या तरी सुद्धा त्या कथांना सखोल अर्थ असतो बरं का. म्हणजे बघा, आता पहिली कथा जर तुम्हाला सांगायची झाली तर त्या कथेचं नाव आहे गहन. एका लिफ्टमध्ये एका लहान मुलाला आईस्क्रीम खात असताना एकाने पाहिलं. त्याची काळजी वाटून जी व्यक्ती होती ती त्या लहान मुलाला सहज म्हणाली की आज खूप थंडी आहे बाबा, आईस्क्रीम खाऊन तू आजारी पडशील. तेव्हा तो लहान मुलगा उत्तरला, माझी आजी ना 103 वर्षापर्यंत जिवंत राहिली. तेव्हा त्या व्यक्तीने विचारलं, आईस्क्रीम खाल्ल्यामुळे? तर तो मुलगा म्हणाला, नाही, कारण तिने कधीच दुसऱ्याच्या कामामध्ये काही नाक खुपसलेले नाही. किती खोल अर्थ दडलाय बघा ना त्या उत्तरात. आता आपल्याला समजतंय की कारण नसताना दुसऱ्याच्या कामात केलेली ढवळाढवळ काहीच उपयोगाची नाही, नाही का. आता दुसरी गोष्ट बघा हां, आजकाल अनेक ठिकाणी घोटाळेबाजी आपल्याला दिसून येते, बरोबर की नाही. आता काही बातम्यांमध्ये असंही येतं की बाबा बँक अकाउंट बंद होतं आहे, लोकांच्या खात्यामधनं लाखो रुपये बघता बघता नाहीसे होत आहेत वगैरे. आणि मग ही बातमी ऐकल्यानंतर एक व्यक्ती जाम घाबरली. तिनं अगदी पटकन बँकेत गेली, ती व्यक्ती ATM मधनं त्यांचं जे काही कार्ड होतं ते स्वाईप केलं, सगळा पासवर्ड टाकला आणि खात्यातली शिल्लक जी काही होती ती तपासली. आता खात्यात शिल्लक असलेले जे पैसे होते किंवा रुपये होते ते 750 रुपये जी काही अमाऊंट असेल ती अगदी तशीच खात्यात पडून होती. त्यामुळे त्या व्यक्तीनं सुटकेचा निश्वास टाकला. त्या व्यक्तीच्या मनावरचा ताण हलका झाला होता. त्यामुळे असं होतं की मी नाही बाबा यापुढे ह्या बातम्या काही मी ऐकणार नाही, नकोच तो भयंकर तणाव, बरोबर की नाही. आता कसं आहे बघा हां, ह्याच गोष्टीची दुसरी बाजू अशी आहे की ATM मधनं ती व्यक्ती बाहेर पडली तेव्हा अगदी खुश होऊन बाहेर पडली होती की बाबा नाही बाबा माझ्या बँकेतले पैसे आहे तसेच आहे. पण बँकेच्या खात्यात शिल्लक असले तरीसुद्धा पार्क केलेली बाईक मात्र त्या जागेवर नव्हती. त्यामुळे कशाला नको त्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं हाच माझा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता तिसरी कथा अशी आहे की एक तरुणी ट्रेनमध्ये चढली आणि आपल्या सीटवर दुसराच कोणीतरी माणूस बसल्याचं तिनं पाहिलं. विनम्रतेनं आपलं तिकीट तपासून तिनं बघितलं आणि म्हणाली, सर मला वाटतं आपण चुकून माझ्या सीटवर बसला आहात. त्या माणसानं आपलं तिकीट काढलं आणि तिला दाखवत तो ओरडत अगदी म्हणाला की हे तिकीट जरा नीट बघ, ही सीट माझीच आहे, तू आंधळी आहेस का ग. त्या तरुणीने बारकाईने अगदी ते तिकीट तपासलं. तिनं त्या माणसाशी वाद करणं थांबवलं. ती काही न बोलता त्या सीटपाशी उभी राहिली. ट्रेन सुरू झाल्यावर काही वेळानं ती तरुणी खाली वाकून त्या माणसाला म्हणाली, सर तुम्ही चुकीच्या सीटवर नाही तर तुम्ही चुकीच्या ट्रेनमध्ये बसला आहात. ही ट्रेन मुंबईला जाते आणि तुमचं तिकीट अहमदाबादचं आहे. तात्पर्य काय तर मनावर संयम असावा. आपण बोलण्यापूर्वी कृती करण्यापूर्वी विचार केलाच पाहिजे हो, अन्यथा आपल्याला पश्चाताप करावा लागू शकतो. मला सांगा, ओरडण्याने जर सगळेच प्रश्न सुटले असते तर काय आणखीन राहिलं असतं ना. त्यामुळे संयम महत्त्वाचा. शांततेनं आलेली समस्या, आलेला प्रश्न किंवा आलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडणं खूप महत्त्वाचं आहे. अशाच गप्पा चालू राहणार आहेत वंदन या कार्यक्रमात स्वप्नासह.

श्रोतेहो, 5:48 झालेली आहेत आणि वंदन या कार्यक्रमातनं निरोप घेण्याची वेळ आलेली आहे. यानंतर ठीक 6 आपण ऐकू शकणार आहात बातमीपत्र आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपली भेट होणार आहेच रेनबो फंडे या कार्यक्रमात. तेव्हा ऐकत रहा 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा.

नमस्कार, श्रोते हो 107.1 MHz वर. तुम्ही ऐकत आहात मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू झाला आहे रेनबो फन डे, आणि या कार्यक्रमात मी स्वप्ना सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: यानंतर आपण ऐकणार आहोत हवामान वृत्त. कुलाबा इथं कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस, किमान तापमान 24 अंश सेल्सिअस, हवेतील सापेक्ष आर्द्रता 84%, तर पावसाची सरासरी नोंद 5 मिलीमीटर. तर सांताक्रूज इथं कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस, किमान तापमान 24 अंश सेल्सिअस, हवेतील सापेक्ष आर्द्रता 72% आणि पावसाची सरासरी नोंद 1 मिलीमीटर करण्यात आलेली आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पुढल्या 24 तासात आकाश ढगाळ राहील आणि कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 31 आणि 25 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता मुंबई वेधशाळेनं नोंदवलेली आहे. गोवा किनारपट्टी पश्चिम मध्य अरबी समुद्रावर ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे या काळात मच्छीमार बांधवांनी योग्य ती काळजी घ्यावी. पुणे रायगड आणि पालघर जिल्ह्यामध्ये पुढल्या 24 तासात आकाश ढगाळ राहील आणि पावसाच्या हलक्या सरींची नोंद करण्यात आलेली आहे. याबरोबर हे हवामान वृत्त संपलं.
0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्युझिकली युअर्स.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: रेनबो फंडे हा कार्यक्रम सुरू झालाय मंडळी आणि ऋतुराजाच्या आगमनाची चाहूल लागलेली आहे. आभाळात काळे मेघ दाटून आलेले आहेत. रिमझिम पावसाच्या सरी अंगावर झेलत धरती हिरव्या शालून नटली आहे जणू. आणि अशा या प्रसन्न वातावरणात आगमन होत आहे एका अत्यंत पवित्र महिन्याचं, अर्थातच श्रावण महिन्याचं. श्रावण म्हणजे केवळ पंचांगातला एक महिना नाही बरं का. श्रावण म्हणजे भक्तीची ओल, श्रावण म्हणजे निसर्गाची हिरवाई, श्रावण म्हणजे मंदिरातला घंटानाद, श्रावण म्हणजे उपवास व्रतांची परंपरा, आणि श्रावण म्हणजे सणांची रेल चेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, श्रावण म्हणजे मनाला आतून शांत करणारा एक सुंदर अनुभव. आणि आजच्या या आपल्या कार्यक्रमात आपण अनुभवणार आहोत हाच श्रावण. श्रावण मासारंभ भक्ती निसर्ग आणि संस्कृतीचा उत्सव. तेव्हा सगळ्या श्रोत्यांना या श्रावण मासाच्या खूप खूप शुभेच्छा. हे गाणं ऐकूया आणि मग आपला संवाद असा चालू ठेवूया. रेनबो फंडे या कार्यक्रमात स्वप्नासह.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: श्रावण महिना सुरू असताना बालकवींची आठवण होणार नाही असं क्वचितच घडतं, नाही का? श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येती सरसर शिरवे, क्षणात फिरुधी ऊन पडे, ही निसर्ग कविता आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये कायमचं घर करून राहिलेली आहे. त्र्यंबक बापूजी ठोंबरे अर्थातच बालकवी यांनी लिहिलेली ही कविता खरं तर मराठी साहित्याच्या इतिहासात अजरामर झालेली आहे. बालकवींचा जन्मसुद्धा श्रावणातल्या ऑगस्ट महिन्यातच व्हावा हा सुद्धा एक दैवयोगच आहे की नाही. आज अर्थातच 13 ऑगस्ट हा बालकवींचा जन्मदिवस. जळगाव जिल्ह्यातल्या धरणगाव या निसर्गसंपन्न गावात त्यांचा जन्म झाला. नैसर्गिक फुलवला असलेलं हे सुंदर गाव, अवतीभोवतीचा परिसर बालकवी लहानपणापासूनच बघत होते आणि म्हणूनच निसर्गाविषयीचं आकर्षण इथेच त्यांच्या मनामध्ये रुजलं. पुढे मग निबंधमाला वाचन, इंग्रजीचं अध्ययन, संस्कृतमध्ये असलेल्या पुस्तकातला गोडवा, दासबोधाचा अभ्यास असा प्रवास करत करत बालकवींनी वनमुकुंद ही पहिली कविता नवापूर इथं गाऊन सादर केली. याच काळात खऱ्या अर्थानं बालकवींची प्रतिभा फुलायला लागली होती. वयाच्या 16व्या वर्षी बालकवींनी रामचंद्र कृष्ण वैद्य यांच्यासोबत काश्मीर, मथुरा, आग्रा अशा स्थानांचा प्रवेश केला आणि त्यानंतर एरंडोलमधून प्रकाशित होणाऱ्या दशकाल वर्तमान या साप्ताहिकामध्ये मुलांचा उपदेश ही बालकवींची

पहिली कविता छापून आली आणि इथूनच त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा बालकवीकडे प्रवास सुरू झाला. जळगाव इथे काव्यरत्नावली या मासिकाचे संपादक नाना फडणीस उर्फ नारायण नरसिंह फडणीस यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रातलं पहिलं कविसंमेलन जळगाव इथं झालं होतं. या संमेलनामध्ये अनेक दिग्गज उपस्थित होते आणि केवळ 17व्या वर्षी बालकवींनी स्वरचित कविता हजारो श्रोत्यांपुढे सादर केली. या कवितेने रसिकांचं लक्ष वेधून घेतले. सभागृहात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. संमेलनाध्यक्ष कर्नल कीर्तिकर यांनी सुद्धा बालकवींच्या प्रतिभेनं स्तिमित होऊन त्यांना उत्स्फूर्तपणे वा बालकवी वा अशी दाद दिली. त्याच ठिकाणी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी ही पदवी जाहीर झाली आणि त्यांच्या हस्ते बालकवींचा सन्मान सुद्धा झाला आणि तेव्हापासूनच त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे बालकवी म्हणून परिचित झाले. श्रावण मासानिमित्त आणि आज जन्मदिवसानिमित्तानं बालकवींना विनम्र श्रद्धांजली.

श्रोते हो, मुळात पावसाळा सुरू झाला ना कीच वातावरणात एक वेगळी प्रसन्नता निर्माण होते. रस्त्यांच्या कडेला उगवलेली हिरवळ, डोंगरावर पसरलेली हिरवी चादर, झाडाच्या पानांवर साचलेले पाण्याचे थेंब आणि त्यातून ऐकू येणारा पक्ष्यांचा आवाज, या सगळ्यात श्रावणाची चाहूल दडलेली असते, नाही का? मुळात भारतीय संस्कृती म्हटली की निसर्ग आणि अध्यात्म यांचं नातं अतिशय जवळचं आहे, आणि म्हणूनच श्रावण आला की बाहेरची हिरवळ जितकी वाढते ना, तितकीच मनातली भक्ती सुद्धा फुलते. श्रावण महिन्यातल्या प्रत्येक दिवसाला एक वेगळं महत्व आहे. सोमवार, मंगळवार, शुक्रवार, शनिवार, अगदी प्रत्येक दिवसाशी जोडलेल्या काही ना काही धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आपल्याला पाहायला मिळतात, आणि म्हणूनच श्रावण हा सणांचा महिना म्हणून सुद्धा ओळखला जातो.

0: Swani FM Rainbow 107.1 MHz musically yours.
1: रेनबो फंडे हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी. श्रावण मासारंभी भक्ती, निसर्ग आणि संस्कृतीचा उत्सव आपण अनुभवत आहोत. आणि मुळात श्रावण म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा आठवतात ते भगवान शिव. शिवमंदिरात उमटणारा घंटानाद, ओम नमः शिवायचा जप, शिवलिंगावर अर्पण केलं जाणारं जल, बेलपत्र, दूध, फुलं आणि अर्थातच भक्तांच्या मनातली श्रद्धा. श्रावणातल्या सोमवारांना विशेष महत्व आहे. अनेक भाविक या दिवशी उपवास करतात, शिवमंदिरात दर्शनासाठी जातात, मनोभावे महादेवाची पूजा करतात. पण या सगळ्या मागचा खरा अर्थ काय आहे? तो केवळ बाह्य आचारामध्ये आहे का? तर नाही. शिव म्हणजे कल्याण. आपल्या मनातली नकारात्मकता दूर करून शांतता, संयम आणि सकारात्मकता स्वीकारण्याचा संदेश या भक्तीतनं मिळतो. शिवाची उपासना म्हणजे स्वतःच्या मनाशी संवाद साधण्याची एक संधी. आपल्या मनातला राग थोडा कमी करायचा आहे, अहंकार बाजूला ठेवायचा आहे, संयम वाढवायचा आहे आणि दुसऱ्याच्या सुखासाठी प्रार्थना करायची आहे. मंडळ, ही सुद्धा एक प्रकारची शिवपूजाच आहे, नाही का? आता श्रावण सोमवार म्हटलं की लहानपणीच्या कितीतरी आठवणी जाग्या होतात. आई पहाटे उठून पूजा करण्याची तयारी करताना, घरातला देवघरा किंवा देवघर असेल तर ते स्वच्छ करताना, बेलपत्र आणताना, मंदिरात जाण्यासाठी केलेली लगबग किंवा मंदिराबाहेरची ती छोटीशी गर्दी. आजच्या आधुनिक जीवनात सुद्धा या परंपरा अनेक कुटुंबांनी जपलेल्या आहेत. काळ बदललाय, जीवनशैली बदलली आहे, घरांची रचना बदलली आहे, पण श्रद्धेचा धागा अजूनही तितकाच महत्त्वाचा आहे आणि मजबूतसुद्धा आहे. श्रावणी सोमवार आपल्याला एक छोटासा संदेश देतो की आठवड्यातनं एक दिवस तरी स्वतःसाठी, आपल्या मनासाठी आणि आपल्या श्रद्धेसाठी राखून ठेवूया.

श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि भक्ती निसर्ग आणि संस्कृतीचा उत्सव आपण अनुभवत आहोत. आणि श्रावण म्हटलं की महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात आणखी एक महत्त्वाची परंपरा आठवते, ती म्हणजे मंगळागौर. नवी विवाहित स्त्रियांसाठी मंगळागौरीचं व्रत, पूजा आणि त्यानंतरच्या पारंपरिक खेळांना विशेष महत्त्व आहे. फुगडी, झिम्मा, फुगडीचे विविध प्रकार, पारंपरिक गाणी, उखाणे आणि हास्यविनोद या सगळ्यामुळे मंगळागौर म्हणजे केवळ धार्मिक विधी न राहता स्त्रियांसाठी एक आनंदाचा, मैत्रीचा, एकत्र येण्याचा उत्सव बनतो. पूर्वीच्या काळात घराच्या चौकटीत राहणाऱ्या स्त्रियांना एकमेकांशी संवाद साधण्याची, मन मोकळं करण्याची ही एक सुंदर संधी होती. आज काळ बदललाय, स्त्री घराबाहेर पडली आहे, शिक्षण घेत आहे, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहे, स्वतःची ओळख निर्माण करत आहे, तरीही मंगळागौरीची परंपरा आज सुद्धा जिवंत आहे. कारण परंपरा जपण्याचा अर्थ काळाच्या मागे जाणं नाही आहे, तर आपल्या संस्कृतीतल्या सुंदर मूल्यांना नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं असं आहे.

श्रावण महिन्याचा आरंभ आणि भक्ती निसर्ग संस्कृतीचा उत्सव आपण अनुभवत आहोत. श्रावणातला महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी. भारतीय संस्कृतीमध्ये सापाला केवळ भीतीच्या नजरेनं पाहिलं गेलं नाही, तर निसर्गाच्या परिसंस्थेतला त्याची जी भूमिका आहे त्या भूमिकेचा सुद्धा आदर केला गेला. नागपंचमीच्या निमित्तानं निसर्गातल्या प्रत्येक जीवाशी सहजीवनाचं नातं ठेवण्याचा संदेश आपल्याला मिळतो. आपली संस्कृती आपल्याला शिकवते, निसर्गावर प्रेम करा, निसर्गाचा आदर करा आणि त्याचं संरक्षण करा. आज पर्यावरणाचा प्रश्न गंभीर होत असताना या परंपरांकडे नव्या दृष्टिकोनातनं पाहण्याची गरज आहे. श्रावणातली हिरवाई आपल्याला आठवण करून देत असते की ही पृथ्वी म्हणजे आपली मालमत्ता नाही आहे बरं का, तर आपण तिचा एक भाग आहोत. मुळात श्रावण म्हणजे निसर्गाचा उत्सव. पावसांच्या सरींनी धुंद झालेली सगळीकडची सृष्टी, डोंगराकडून कोसळणारे धबधबे, तलावांमध्ये साचलेलं पाणी, फुललेल्या वेली, मातीचा सुगंध आणि पावसाच्या थेंबांबरोबर मनात उमटणाऱ्या आठवणी. श्रावण आपल्याला निसर्गाच्या जवळ घेऊन येतो. अर्थातच आज आपण तंत्रज्ञानाच्या अगदी जवळ येऊन पोहोचलेलो आहोत. आपल्याला सहज हवामानाचा अंदाज मिळतो, पण खिडकी उघडून पावसाचा आवाज ऐकण्याचा आनंद वेगळा आहे की नाही, मातीचा सुगंध अनुभवण्याचा आनंद वेगळा आहे, झाडाच्या पानांवर थांबलेल्या पाण्याचा थेंब पाहण्याचा आनंद वेगळा आहे. त्यामुळे या श्रावणात एक छोटासा संकल्प आपण करणार आहोत की निसर्गाकडे फक्त पाहायचं नाही आहे, तर त्याच्याशी नातंसुद्धा जोडायचं आहे. मुळात भारतीय संगीतामध्ये ऋतू आणि भावभावनांचं अतूट नातं आहे. श्रावण म्हटलं की श्रावणातली भक्तिगीतं, अभंग, भजनं, शिवस्तुती, कृष्णभक्तीची पदं वातावरणात एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा निर्माण करत असतात. कुठेतरी मंदिरात भजन सुरू असतं, कुठेतरी हरिपाठाचे सूर ऐकू येतात, कुठेतरी अभंगांची मैफल रमते आणि कुठेतरी घराघरात देवाऱ्यासमोर अगदी शांतपणे आरती सुरू.

संगीत मनाला स्पर्श करतंच आणि म्हणूनच श्रावण हा केवळ डोळ्यांनी पाहण्याचा नाही तर कानांनी ऐकण्याचा आणि मनानं अनुभवण्याचा महिना आहे. श्रावणातले जर व्रत आणि उपवास ही सुद्धा आपल्या संस्कृतीची एक महत्त्वाची परंपरा आहे. आता उपवास म्हणजे फक्त अन्नापासून दूर राहणं आहे का? तर नाही. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे असा त्याचा एक अर्थ सांगितला आहे. म्हणजेच ईश्वराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न, मनातल्या विचारांकडे लक्ष देणं, स्वतःवर संयम ठेवणं आणि आपल्या आचार विचारांमध्ये शुद्धता आणण्याचा प्रयत्न करणं. आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीची आरोग्य स्थिती अर्थातच वेगळी आहे आणि त्यानुसार गरजसुद्धा वेगळी आहे. त्यामुळे धार्मिक परंपरांचा आदर करताना आरोग्याची काळजी घेणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि श्रावण आपल्याला संयम शिकवतो, खाण्याचा संयम, बोलण्याचा संयम, विचारांचा संयम आणि अर्थातच वागण्याचा सुद्धा संयम.

0: Swanee FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: श्रावण महिन्याची सुरुवात आणि भक्ती निसर्ग आणि संस्कृतीचा उत्सव आपण अनुभवत आहोत आजच्या रेनबो फंडे या कार्यक्रमामध्ये. आणि श्रावण महिना म्हटलं की सणांची एक सुंदर माळच आहे. नागपंचमीचा उल्लेख मी आत्ता केलाच आहे. मंगळागौर, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी, पोळा अशा वेगवेगळ्या सणांमधनं भारतीय संस्कृतीतली वेगवेगळे जे पैलू आहेत ते आपल्या समोर येतात. काही सण निसर्गाशी जोडलेले आहेत, काही कुटुंबाशी, काही देवभक्तीशी, तर काही सामाजिक त्यांशी. आणि म्हणूनच श्रावण आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो की जीवन म्हणजे केवळ धावपळ नाही बरं का, तर जीवन म्हणजे नाती, संस्कृती, निसर्ग आणि आनंद यांचा सुद्धा उत्सव आहे. अर्थात आजची पिढी वेगळी आहे. मोबाईल, ऑनलाईन शिक्षण, नवीन

तंत्रज्ञान, वेगवान जीवनशैली, पण या सगळ्यामध्ये पारंपरिक सणांना नवीन अर्थ देण्याची सुद्धा गरज आहे, नाही का? श्रावणाच्या परंपरा पुढच्या पिढीला सांगताना केवळ हे करायचंय असं न सांगता हे का करायचंय हे समजावून सांगितलं पाहिजे. म्हणजे बघा ना, बेलपत्र का अर्पण करतात, मंगळागौरीचे खेळ कसे निर्माण झाले, नागपंचमी मागे निसर्गाशी संबंधित कोणता विचार आहे, रक्षाबंधन नात्यांची आठवण का करून देतो, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर आपण मुलांना दिली ना, तर परंपरा केवळ पाठ न राहता अनुभव बनेल. परंपरा जपायची असेल तर ती पुढच्या पिढीला समजावून सांगी लागेल. श्रावण हा बाहेरच्या निसर्गा इतकाच आपल्या अंतर्मनाचा सुद्धा ऋतू आहे. कधी कधी आयुष्यात सगळं असून सुद्धा मनावर एक प्रकारचा ताण असतो, कामाचा ताण आहे किंवा आपण म्हणू शकतो नात्यांमधले गैरसमज आहेत, भविष्याच्या चिंता आहेत आणि सतत काही ना काहीतरी मिळवण्याची धडपड आहे. अशा वेळेला श्रावण आपल्याला ना थोडंसं थांबायला सांगतो. पावसांच्या सरीसारखं मनही स्वच्छ होऊ द्या, जुन्या नाराजीचे काही थेंब वाहून जाऊ द्या, मनात साचलेले राग दूर होऊ द्या आणि नव्या आशेची हिरवाई मनात फुलू द्या. श्रावण म्हणजे मनाच्या अंगणात उमलणारी एक शांततेची आणि शांत अशी हिरवळ, नाही का? त्यामुळे या श्रावणात आपण काय घेऊया, थोडी भक्ती, थोडा संयम, थोडा निसर्ग, थोडं संगीत, थोडा परिवारासोबतचा वेळ, थोडं स्वतःसाठी जगणं आणि भरपूर सकारात्मकता. या श्रावणात एखादं झाड लावूया, एखादं जुनं नातं पुन्हा जपूया, एखाद्याची मनापासून विचारपूस करूया, एखाद्याला माफ करूया आणि अगदी सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, स्वतःलाही थोडंसं माफ करूया. श्रावण आपल्या मनात जगवायचा एक छानसा असा सण आहे, त्यामुळे स्वतःची थोडं थांबून संवाद साधायला हा श्रावण शिकवतोय. या पवित्र श्रावण महिन्याच्या आरंभी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. आपल्या घरात सुखसमृद्धी नांदू देत, मनात समाधान नांदू देत, नात्यामध्ये प्रेम वाढू देत आणि निसर्गाची हिरवळ आपल्या आयुष्यातही फुलू देत. या श्रावणाच्या आगमनाचं स्वागत करूया एका सुंदर भावनेनं. ती भावना कुठली, तर बाहेर पाऊस बरसू दे आत भक्ती फुलू दे.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: श्रोतेहो, यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम सुभाषित गुंजनम. लेखन आणि निवेदन आदिती माधवन. सादर होत आहे कार्यक्रम सुभाषित गुंजनम.

श्रोते हो, तुम्हाला आठवतं का हो, फोन नंबर, पाढे, पाऊणकी नेमकी यासारखे हिशोब, प्रसिद्ध नाटकातली स्वगतं, कविता अशा कितीतरी गोष्टी पूर्वी आपल्याला पाठ असत. याउलट आता प्रत्येक गोष्ट आपल्याला मोबाईलमध्येच शोधावी लागते, मग ती कितीही स्वतःची का असेना. यावरूनच एक सुभाषित सांगतं.

पुस्तकस्था तू या विद्या म्हणजे ज्ञान जे पुस्तकातच असतं. परहस्तगतन धनम म्हणजे पैसा जो स्वतःचा असला तरी दुसऱ्याच्या हातात असतो. अशा या दोन गोष्टींचा कार्यकाले समुत्पन्ने म्हणजे वापर करायची वेळ आल्यानंतर ती विद्या किंवा तो पैसा काय कामाचा, न सा विद्या न तद्धनम म्हणजेच त्याला खरा पैसा किंवा खरं ज्ञान म्हणता येणार नाही, कारण हे ज्ञान किंवा तो पैसा खऱ्या उपयोगाच्या वेळी आपल्याजवळ उपलब्धच नसतो. म्हणजे तुम्हाला आठवतं का, परीक्षेत लिहित असताना बरेचदा आपल्याला एखादं उत्तर, एखाद्या उत्तराचा भाग अर्धवट आठवतो, मग ते वहीत किंवा पुस्तकात कुठे लिहिलंय, कसं लिहिलंय हे बाकीचं सगळं आठवतं, परंतु मुख्य ते उत्तर काही आठवत नाही. हल्ली हे सगळं ज्ञान मोबाईलच्या फोटोमध्ये सामावलेलं असतं, पण उपयोगात आणण्याच्या वेळेला मात्र मोबाईलची बॅटरीच संपली तर? तीच गोष्ट पैशाची. भरपूर पैसा आहे पण तो वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवलेला आहे किंवा दुसऱ्याला कर्ज म्हणून दिलेला आहे. असं असताना अचानक एखाद्या वेळी मोठी रक्कम लागलीच तर त्यावेळी हा पैसा उपलब्ध होतो का हो? या कवींना भविष्याची केवढी जाण होती, किती दूरदृष्टी होती हे बघून खरंच आश्चर्य वाटतं.

श्रोतेहो, नुकताच आपण कार्यक्रम ऐकलात सुभाषित गुंजनम, ज्याचं लेखन आणि निवेदन केलं होतं आदिती माधवन यांनी. यानंतर एक छानसं गाणं आणि या गाण्यानंतर 7:10 आपण ऐकू शकणार आहात मराठी बातमीपत्र, आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपली भेट होणार आहे 7:20 रेनबो फंडे या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात. तेव्हा ऐकत रहा 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा.

0: आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसह कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं स्पष्टीकरण. राज्यातल्या सेवा भरती परीक्षा पद्धती सुधारण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय. राज्यातल्या सर्व अनुदानित आश्रमशाळांचं थर्ड पार्टी ऑडिट करणार आदिवासी विकास मंत्र्यांची माहिती. 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेला पिंपरी चिंचवडमध्ये सुरुवात. आणि राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 98% पाऊस, धरणांमध्ये सध्या 72% उपयुक्त पाणीसाठा. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ सुधारणा विधेयकाला संसदेनं काल मंजुरी दिली. राज्यसभेनं काल हे विधेयक संमत केलं. 1962 राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ कायद्यात सुधारणा सुचवणारं हे विधेयक सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्यसभेत सादर केलं. या दुरुस्तीमुळे पायाभूत सुविधा, अन्न प्रक्रिया, कुटीर उद्योग, हस्तशिल्प प्रक्रिया, विपणन, साठवणूक, निर्यात आयात, तंत्रज्ञान आणि वित्तीय सेवांमध्ये सहकार क्षेत्रासाठी कार्यरत पात्र संस्थांना थेट आर्थिक मदत मिळू शकणार आहे. देशातील सहकार क्षेत्राची व्याप्ती आता पारंपरिक सहकारी संस्थांपुरती मर्यादित राहिलेली नाही. या दुरुस्तीमुळे सहकार्याच्या विकासासाठी काम करणाऱ्या संस्थांना थेट कर्ज आणि अनुदान उपलब्ध होईल असं मोहोळ यांनी सांगितलं. लोकसभेत खाणी आणि खनिज विकास आणि नियमन सुधारणा विधेयक काल विरोधकांच्या गदारोळातच कोणत्याही चर्चेविना संमत झालं. परदेशी निधी नियमन विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय काल लोकसभेनं घेतला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसह कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल सांगितलं. याबाबत बोलताना शहा म्हणाले,
1: जब से संसद सत्र शुरू हुआ तब से लगातार मैं संसद में आता हूं, मेरी चैम्बर में बैठा हूं. चूंकि संसद भवन के अंदर विपक्ष संसद को चलने ही नहीं दे रहा है दोनों गृहों में, तो कोई जाकर क्या करेगा. नीट आंदोलन के छात्र प्रदर्शन पर सभी प्रकार की चर्चा करने के लिए सरकार तैयार है और चर्चा के लिए समय सुनिश्चित किया जाए और विपक्ष तैयार हो जाए. पहले तो ये यही मांग कर रहे थे, हमने हाँ बोल दिया. मेरी ओर से भी मैंने कह दिया है कि मैं किसी भी सवाल का जवाब देने के लिए संसद में तैयार हूं, मगर वो चर्चा ही नहीं होने देना चाहते. सभी प्रकार की चर्चा के लिए हम तैयार हैं. मैं सदन में ही बैठूंगा, सबको सुनूंगा और सब चीजों का जवाब दूंगा. सरकार के पास छुपाने के लिए कुछ नहीं.
0: दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील कथित पोलीस कारवाईची जबाबदारी सरकारनं स्वीकारावी अशी विरोधकांची मागणी आहे असं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगितलं. राज्यातल्या विविध सेवा भरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक सुधारणा करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. मुंबईत यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही राधा यांच्या अध्यक्षतेखालील समितीत राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ही समिती प्रत्येक महसुली विभागात जाऊन विद्यार्थी, शिक्षण संस्था चालक आणि संबंधित घटकांशी चर्चा करून त्यांची मतं जाणून घेईल. त्या आधारावर राज्यासाठीचं समग्र धोरण ठरवण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. राज्यात किमान 25,000 सुरक्षित क्लासरूम उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या 10 नगरपंचायतींच्या विकास आराखड्यांना मंजुरी दिली आहे. यामुळे या नगरपरिषदांच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. शहरांचा नियोजनबद्ध विकास आणि पायाभूत सुविधांचं सक्षमीकरण करणं हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. राज्यातील ज्या शेतकऱ्यांची नोंद 7/12 उतार्यावर नाही त्या सर्व शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करण्याचा निर्णय घेतला असून त्यासंदर्भातील निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधितांना दिले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यातील जपतलाई अनुदानित आश्रमशाळेतील 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मारोतराव कोवासे, संस्थेचे सचिव विश्वजित कोवासे यांच्यासह मुख्याध्यापक आणि 2 अधीक्षकांवर काल गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी काल शाळेला भेट देऊन पाहणी केली. राज्यातल्या सर्व 513 अनुदानित आश्रमशाळांचं येत्या 3 महिन्यात थर्ड पार्टी ऑडिट करण्यात येणार असल्याचं उईके यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. विद्यार्थ्यांनी तर्कशुद्ध विश्लेषण क्षमता नवोन्मेष नैतिक मूल्य आणि विविध कौशल्य आत्मसात केली पाहिजेत आणि विद्यापीठांनी यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. ते काल पुण्यात एमआयटी आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या 11व्या विद्यारंभ सोहळ्यात बोलत होते. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल जळगाव जामोद तालुक्यात तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो नागरिक शाळकरी विद्यार्थी शिक्षक यामध्ये सहभागी झाले होते. नांदेड शहरातल्या यात्रेत विविध शाळांमधील हजारो विद्यार्थी एनसीसी कॅडेट स्काउट गाईडचं पथक आणि शिक्षक सहभागी झाले होते. बीडमध्ये तिरंगाच्या रंगांनी सजलेल्या रॅलीमुळे शहरात राष्ट्रभक्तीचं वातावरण निर्माण झालं होतं. परभणी शहरात महानगरपालिकेनं तिरंगा रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. 12व्या राष्ट्रीय हातमाग दिनाचा सोहळा नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात नुकताच पार पडला. या सोहळ्यात महाराष्ट्राची अस्मिता आणि येवल्याच्या समृद्ध हातमाग परंपरेचं प्रतीक असलेल्या येवला पैठणीच्या गौरवार्थ विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आलं. येवल्याच्या पैठणीला मिळालेला हा राष्ट्रीय सन्मान म्हणजे येवल्याच्या विणकर बांधवांच्या पिढ्यानपिढ्यांच्या मेहनतीला मिळालेली राष्ट्रीय पावती आहे असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. वाचन संस्कृती टिकवण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी ग्रंथ हातात घेऊनच वाचले पाहिजेत असं मत ज्येष्ठ प्रवचनकार विवेकशास्त्री गोडबोले यांनी व्यक्त केलं. ते काल सातारा इथं श्री समर्थ सेवा मंडळाच्या सज्जनगड मासिकाच्या अमृतमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी सज्जनगड मासिकाच्या 901व्या अंकाचं प्रकाशन करण्यात आलं. मुंबईत कुर्ला पश्चिम इथं काल पहाटे 2 ते 3 घरांवर दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 7 जण जखमी झाले. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबांना 4 लाख रुपयांची तर जखमी झालेल्या प्रत्येकाला 50,000 रुपयांची आर्थिक मदत महापौर रितू तावडे यांनी जाहीर केली आहे. मध्य रेल्वेच्या पुण्यातील हडपसर ते लोणी मार्गावर ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे पनवेल नांदेड एक्सप्रेससह काही गाड्या थांबवण्यात आल्या होत्या. रेल्वे मार्ग सुरक्षित असून रेल्वे वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं रेल्वे अभियंत्यांनी सांगितलं आहे. पिंपरी चिंचवडमधील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर काल 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात झाली. हॉकी महाराष्ट्र आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं आयोजित केलेली ही स्पर्धा आहे. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पहिल्या दिवशी झालेल्या सामन्यांमध्ये राजस्थान जम्मू काश्मीर आंध्र प्रदेश मिझोराम आणि उत्तराखंडच्या संघांनी विजयी सलामी दिली. राज्यात यंदाच्या मान्सूनमध्ये आतापर्यंत सरासरीच्या 98% पाऊस झाला आहे. कोकण विभागात सर्वाधिक 160% तर नागपूर विभागात 80% पाऊस झाला. पुणे विभागात सरासरीच्या 86.6% पाऊस झाला आहे. मोसमी पावसाच्या जून ते सप्टेंबर या हंगामासाठी राज्याची सरासरी पर्जन्यमानाची आकडेवारी 649.2 मिलीमीटर आहे आणि आतापर्यंत 638.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. राज्यातले मोठे मध्यम आणि लघु प्रकल्प मिळून धरणांमध्ये सध्या 72.18% उपयुक्त पाणीसाठा आहे. जलसंपदा विभागानं काल ही आकडेवारी जाहीर केली आहे. गेल्या वर्षी याच दिवसाच्या तुलनेत यंदाचा एकूण साठा काहीसा कमी आहे. पुणे विभागात उजनी धरण जवळजवळ पूर्ण भरलं आहे. पानशेत भाटघर खडकवासला वरसगाव आणि मुळशी ही धरणंही पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. कोयना धरणात 89.59% उपयुक्त पाणीसाठा असून कोल्हापूर विभागातल्या राधानगरी धरण 100% भरले आहे. हवामान. राज्यात आज कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. या विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मराठवाड्यात मात्र तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसह कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं स्पष्टीकरण. राज्यातल्या सेवा भरती परीक्षा पद्धतीत सुधारणेसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय. राज्यातल्या सर्व अनुदानित आश्रमशाळांचं थर्ड पार्टी ऑडिट करणार आदिवासी विकास मंत्र्यांची माहिती. 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेला पिंपरी चिंचवडमध्ये सुरुवात. आणि राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 98% पाऊस, धरणांमध्ये सध्या 72% उपयुक्त पाणीसाठा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: रेनबो फंडे या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पुन्हा एकदा सगळ्या श्रोत्यांचं स्वागत करते. मंडळी, दिनविशेषांविषयी आपण बोलत आहोत आणि आजचं एक अतिशय महत्वाचं असं विशेष म्हणजे मराठीतले नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी आणि हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी, वक्ते प्रल्हाद केशव अत्रे यांचा 13 ऑगस्ट हा जन्मदिवस. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतले प्रमुख नेते, ज्यांना आचार्य अत्रे असे म्हटले जात होते. अत्र्यांच्या घणाघाती भाषणामुळे संयुक्त महाराष्ट्र मिळाला असं सुद्धा मानलं जातं. अष्टपैलू साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, वृत्तपत्रकार, वक्ते आणि नेते म्हणून ते संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेच. त्यांचं जन्मगाव सासवड आणि त्यानंतर पुढे पुणे, मुंबई, लंडन येथून त्यांनी बी ए, बी टी, डीडचं पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. भारतात परतण्यापूर्वी हॅरो येथे त्यांनी अध्यापन केलं. पुण्यातल्या कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत अत्रे अध्यापक होते आणि त्या शाळेचे पुढे ते मुख्याध्यापकही झाले. नवयुग वाचनमालेद्वारे त्यांनी लिहिलेली शालेय क्रमिक पुस्तकं हे त्यांचं शैक्षणिक क्षेत्रातलं मोठं योगदान मानलं जातं. त्यांची टोकदार लेखणी, बोचरा विनोद आणि दिलदार वृत्तीला महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही.

प्रल्हाद केशव अत्रे हे महाराष्ट्रातलं एक झंझावाती व्यक्तिमत्व होतं. साहित्य, शिक्षण, नाटक, चित्रपट, राजकारण, पत्रकारिता अशा वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला. या सगळ्याच क्षेत्रामध्ये त्यांचा एक विलक्षण दबदबा होता, जनमानसावर प्रचंड पगडा होता. आपल्या वक्तृत्वाने ते श्रोत्यांना भारावून टाकत असत. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावलेली आहे. त्यांच्या काळात विद्वान आणि साहित्यिकांबरोबर त्यांचे वादसुद्धा खूप गाजले. आचार्य ही बिरुदावली त्यांना प्राप्त झाली होती. तेव्हाचे राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन यांनी त्यांचे रायटर अँड फायटर ऑफ महाराष्ट्र असं यथार्थ वर्णन केलेलं आहे. आचार्य अत्र्यांनी 1933 नाट्य आणि चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. मास्टर विनायक यांनी दिग्दर्शित केलेल्या ब्रह्मचारी ब्रँडीची बाटली या चित्रपटांच्या कथा पटकथा त्यांनी लिहिल्या. पायाची दासी, धर्मवीर हे त्यांचे आणखी काही उल्लेखनीय चित्रपट. आत्ता आपण जे गाणं ऐकलं, श्यामची आई, या चित्रपटातलं साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकावर आधारित त्यांनी 1953 चित्रपट बनवला होता आणि या चित्रपटाला पहिलं राष्ट्रपती पदक मिळालं होतं. याशिवाय महात्मा फुले यांच्या जीवनावर सुद्धा चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती. त्यांच्या बहुतांश चित्रपटांमध्ये विनोद आणि सामाजिक आशय यांचं चपकल मिश्रण आपल्याला आढळून येतं. 1923 अत्र्यांनी अध्यापन मासिक सुरू केलं आणि त्यानंतर रत्नाकर आणि मनोरमा, पुढे नवे अध्यापन, इलाखा शिक्षक ही मासिकं काढली. अखेरपर्यंत ते वृत्तक्षेत्रात कार्यरत होतेच. त्याचबरोबर अत्रे थिएटर्स या नाट्यसंस्थेमार्फत रंगभूमीशी त्यांचं व्यावसायिक नातं राहिलेलं आहे. त्यांनी गडकरी आणि फ्रेंच प्रहसनकार मोल्लेर यांना गुरु मानलं होतं. त्यांचा प्रभाव अत्र्यांच्या नाटकांवर पडलेला दिसतो. या नाटकात सामाजिक दोषदर्शन, दंभस्फोट आहे, परंतु त्याचबरोबरीनं उपहास, उपरोध, विडंबन, अतिशयोक्ती या विनोद साधनांच्या माध्यमातनं त्यांचं सादरीकरण आहे. साष्टांग नमस्कार, भ्रमाचा भोपळा, लग्नाची बेडी ही त्यांची काही लोकप्रिय नाटकं. घराबाहेर, उद्याचा संसार ही अत्र्यांची विशेष गंभीर आणि सामाजिक समस्यांवर आधारित अशी नाटकं आहेत.

नाशिक इथं 1942 भरलेल्या 27व्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद अत्र्यांनी भूषवलं होतं. याशिवाय 38वं नाट्य संमेलन, 10वे मराठी पत्रकार संमेलन आणि बडोदा, इंदूर, ग्वाल्हेर येथे जी प्रादेशिक साहित्य संमेलनं झाली होती यांचे सुद्धा अध्यक्षपद त्यांनी भूषवलेली आहे. अशा या थोर व्यक्तिमत्वाला रेनबो परिवारातर्फे मानाचा मुजरा.

0: Swahili FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल? अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहेत राजश्री कुलकर्णी.
2: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
1: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

0: श्रोता हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया काळा घोडा या शिल्पाच्या गोष्टीचा पहिला भाग. काळा घोडा हा मुंबईत उभारला गेलेला सर्वात पहिला अश्वारूढ पुतळा. त्यामुळे नेहमी टांग्याला जुंपलेले खंगलेले घोडे पाहणाऱ्या मुंबईकरांमध्ये तो स्तब्ध उभा असलेला भरदार घोडा आकर्षणाचा विषय झाला नसता तरच नवत. काळा घोडा पुतळ्याचं आकर्षण आणि महत्व त्या काळापुरतं मर्यादित नाही. ब्रिटिश काळात मुंबईत उभारल्या गेलेल्या सगळ्या पुतळ्यांमध्ये काळा घोडा सगळ्यात जास्त महत्वाचा. कारण सार्वजनिक ठिकाणांवर उभारलेल्या ब्रिटिशांच्या इतर पुतळ्यांप्रमाणे तो आपल्या मूळ जागेवरून हलवला गेला. त्याला आता 60 वर्ष होत आली तरीही त्या इतर पुतळ्यांप्रमाणे तो विस्मृतीत गेलेला नाही. नामस्वरूपात किंवा त्या ठिकाणच्या पत्त्यामध्ये तो अजूनही आपलं अस्तित्व राखून आहे.
1: फोर्ट मधल्या जहांगीर आर्ट गॅलरीच्या पुण्यातल्या ज्या चौकात हा पुतळा उभा होता त्या चौकाला त्याच्यामुळे मिळालेलं काळा घोडा हे नाव आजही तसंच आहे. मुंबईतल्या इतर ब्रिटिश पुतळ्यांप्रमाणेच हेही एकेकाळच्या ब्रिटिश साम्राज्यशाहीचं एक भव्य प्रतीक. मुंबईकरांमध्ये आणि देशविदेशातही प्रसिद्ध असलेल्या या नावात नाममात्र का होईना इतिहासाची खूण अजून टिकू नये. हे नाव मुंबईच्या संस्कृतीचा असा काही अभिन्न भाग होऊन राहिलंय की ती खूण पुसणं यापुढेही कोणाला शक्य होईल असं वाटत नाही.
0: काळा घोडा परिसर हा मुंबईचा आर्ट अँड कल्चर डिस्ट्रिक्ट म्हणून ओळखला जातो. जहांगीर आर्ट गॅलरी आणि त्यातल्या असंख्य कलाकारांची, रसिकांची भूक, चहा, कॉफी, गप्पा, चर्चांची तलफ भागवणारं समोवार रेस्टॉरंट हे बंद होऊन आता बराच काळ लोटलाय. त्याच्या पलीकडे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, त्याचं जुनं नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम. या म्युझियम समोर असलेली नॅशनल आर्ट गॅलरी संगीत रसिकांच्या कानांना तृप्त करणार मात्र आता इतिहास जमा झालेलं रिदम हाऊस, त्याच्या समोरची डेव्हिड ससून लायब्ररी, एल्फिन्स्टन कॉलेज, चित्रपटाचा भारतातला पहिला खेळ साक्षात ल्युमिये बंधूंच्या हस्ते ज्या ठिकाणी दाखवण्यात आला ते मुंबईतलं आणि देशातलंही पहिलं पंचतारांकित वॉटसन हॉटेल. कला, संस्कृती, चित्रपट, नाटक आणि साहित्य यावरचे उत्तमोत्तम कार्यक्रम सातत्यानं आयोजित करणारी ख्यातनाम जर्मन संस्था म्हणजेच मॅक्स म्युलर भवन, अशा सारख्या मातब्बर संस्थांच्या सानिध्यात नांदता असणारा असा हा कला संस्कृती संपन्न परिसर.
1: काळा घोडा आर्ट फेस्टिवल नावानं इथेच दरवर्षी भरणारा विविध कला प्रदर्शनाचा महोत्सव आजच्या सांस्कृतिक मुंबईचं एक वैशिष्ट्य, एक आकर्षण ठरलाय. परदेशातही तो ख्याती मिळवू नये. या महोत्सवाला अलोट गर्दी करणाऱ्या आधुनिक पिढीला या चौकाचं काळा घोडा हे नाव माहितीये, पण ते कधी काळी इथं असलेल्या पुतळ्यामुळे मिळालंय हे माहीत असायची शक्यता अंधुक आहे. आता त्या ठिकाणी एक पुतळा आहे पण हा तो नव्हे. काळा घोडा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी मधल्या काळात घोड्याचा पुतळा नव्हताच मुळी. मग हे नाव सार्थ करण्यासाठी अलीकडच्या काळात एक काळ्या घोड्याचा पुतळा इथे उभारण्यात आला. मूळ पुतळा मात्र दूर भायखळ्याच्या राणीच्या बागेत उभा आहे.
0: हा मूळ पुतळा होता इंग्लंडची राणी

0: विक्टोरिया हिचा पुत्र अल्बर्ट एडवर्ड उर्फ प्रिन्स ऑफ वेल्स याचा. प्रिन्स ऑफ वेल्स ही इंग्लंडच्या गादीच्या वारसदाराला दिली जाणारी उपाधी. प्रिन्स ऑफ वेल्स हा भविष्यातला राजा असतो. त्याप्रमाणे राणी विक्टोरियाच्या मृत्यूनंतर 1901 मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स अल्बर्ट एडवर्ड हा सातवा एडवर्ड या नावानं इंग्लंडच्या गादीवर आला आणि जगभरात पसरलेल्या ब्रिटिश साम्राज्याचा सम्राट झाला.
1: इंग्लंडचा भावी राजा या नात्यानं अल्बर्ट एडवर्ड यानं सन 1875-76 मध्ये भारतीय उपखंडाचा विस्तृत दौरा केला होता. जिथं जिथं ब्रिटिशांची सत्ता होती त्या त्या देशांशी संबंध मजबूत करण्यासाठी त्या त्या देशातले लोक, साहित्य, संस्कृती आणि इतिहासाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी राजपुत्र अथवा राजकन्येचा असा दौरा त्या काळात आयोजित केला जात असे. त्यापैकीच हा एक दौरा होता. दिनांक 11 ऑक्टोबर 1875 रोजी HMS सेरापिस या शाही जहाजानं भारताच्या दिशेनं निघालेल्या प्रिन्स ऑफ वेल्सचा लवाजमा दिनांक 8 नोव्हेंबर 1875 रोजी सकाळी 9 वाजता मुंबई बंदरात उतरला. त्याच्या स्वागताला मुंबईतले प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी आणि काही संस्थानिक जातीनं हजर होते. 8 ते 12 नोव्हेंबर असे एकूण 4 दिवस प्रिन्स ऑफ वेल्सचा मुक्काम परळ इथल्या गव्हर्नमेंट हाऊस मध्ये म्हणजे आत्ताच्या हाफकिन संस्थेत होता.
0: या मुक्कामातही त्यानं मुंबईतल्या प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी आणि ब्रिटिश लष्करी आणि मुलकी अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. त्याच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या विविध समारंभांना उपस्थिती लावली. काही कामांची उद्घाटनही केली. त्यानुसार दिनांक 11 नोव्हेंबर 1875 रोजी त्याच्या हस्ते मुंबईतल्या प्रिन्सेस डॉगचा पायाभरणी समारंभ पार पडला. प्रिन्स ऑफ वेल्सच्या हस्ते पायाचा दगड बसवण्यात आला म्हणून त्या गोदीचं नाव प्रिन्सेस डॉग म्हणजेच प्रिन्सचं डॉग असं ठेवण्यात आलं. ब्रिटिश राजघराण्यातल्या व्यक्ती जगभरात ज्या ज्या ठिकाणी भेटी द्यायच्या त्या भेटीची आठवण म्हणून त्या त्या ठिकाणी त्यांचे पुतळे किंवा स्मारक उभारण्याची तेव्हा प्रथा होती. त्या प्रथेला अनुसरून प्रिन्स ऑफ वेल्सच्या मुंबई भेटीच्या स्मरणार्थ त्याचा पुतळा मुंबईत उभारावा असं ठरलं आणि त्याच्या भेटीनंतर 4 वर्षांनी म्हणजे 1889 साली त्याचा भव्य अश्वारूढ पुतळा, ज्याला इंग्रजीमध्ये इक्वेस्टेरियन स्टॅच्यू असं म्हणतात, हा मुंबईच्या फोर्ट भागात उभारण्यात आला. हाच तो काळा घोडा पुतळा.
1: या पुतळ्यासाठी आलेला 10,000 पाउंडांचा खर्च, काही ठिकाणी 12,500 पाउंड असाही उल्लेख आहे, तर हा संपूर्ण खर्च सर अल्बर्ट अब्दुल्ला डेव्हिड ससून यांनी केला होता आणि त्यांच्यातर्फे हा पुतळा मुंबई शहर आणि शहरवासियांना भेट म्हणून देण्यात आला होता. हा पुतळा कसा घडवला गेला त्याची गोष्ट ऐकूया पुढच्या भागात.
2: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकत होतो काळा घोडा या शिल्पाच्या गोष्टीचा पहिला भाग. उद्या आपण ऐकणार आहोत या गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

श्रोते हो, नुकताच आपण कार्यक्रम ऐकलात अज्ञात मुंबई. 7:56 झालेली आहेत मंडळी, आणि कार्यक्रमातनं निरोप घेण्याची वेळ झालेली आहे.

आहे. यानंतर ठीक 8 वाजता दिल्ली केंद्राहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या, 8:15 इंग्रजी बातम्या आणि 8:30 पुणे केंद्राहून मराठीतून बातम्या सहक्षेपित होणार आहे. यानंतर हिंदी कार्यक्रम घेऊन आरजे आपल्यासोबत असणार आहेच. याशिवाय FM गोल्डला आरजे माधुरी आणि रेनबोच्या दुपारच्या सत्रात आरजे प्रणय आपल्यासोबत असणार आहे. पहाटे 5 वाजल्यापासून ते आत्तापर्यंत अनेक श्रोत्यांनी कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रम आवडल्याची पोचपावती दिलेली आहे, त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांचे मनपूर्वक आभार. हे छानसं गीत आणि या गीतासह मी स्वप्ना आपल्या सगळ्यांची अनुमती घेते. लवकरच भेटणार आहोत नवीन विषयासह नवीन उत्साहात. तोपर्यंत स्वप्नाला इथंच अनुमती द्या. धन्यवाद.

0: आकाशवाणी पुणे, सकाळचे 8:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करणार. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज अंतिम दिवस. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसह कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं स्पष्टीकरण. वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे आज नवी दिल्लीत सृजन या विशेष कार्यक्रमाचं आयोजन. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तलवारबाजीत भारताला 3 सुवर्णपदकं, आतापर्यंत एकूण 29 पदकांची कमाई. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत एका विशेष समारंभात 115 कलाकारांना 2024 आणि 2025 या वर्षांसाठीचे संगीत नाटक अकादमी फेलोशिप आणि अकादमी पुरस्कार प्रदान करणार आहेत. यावेळी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि सांस्कृतिक राज्यमंत्री राव इंद्रजितसिंह उपस्थित राहणार आहेत. हे दिग्गज कलाकार संगीत, नृत्य, नाटक, लोककला, आदिवासी कला, बाहुली नाट्य आणि नाट्यविषयक इतर कला प्रकारांच्या माध्यमातून सादर केल्या जाणाऱ्या कलाविश्वाचं प्रतिनिधित्व करतात. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. गेल्या महिन्याच्या 20 तारखेला हे अधिवेशन सुरू झालं होतं. राज्यसभेत आज खाणी आणि खनिज सुधारणा विधेयक सादर करण्यात येणार आहे. दरम्यान विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे काल संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात वारंवार व्यत्यय आला. लोकसभेत काल खाणी, खनिज विकास आणि नियमन दुरुस्ती विधेयक मंजूर झालं, तर परदेशी निधी नियमन विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. राज्यसभेत राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयक आणि केर

नामांतर विधेयकाला काल मंजुरी मिळाली. ही दोन्ही विधेयकं लोकसभेत आधीच मंजूर झाली आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसह कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार आहे. सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही असं काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. संसदेत शहा यांच्या उत्तराची वारंवार मागणी करणाऱ्या विरोधकांना उत्तर देताना ते बोलत होते. चर्चा सुरू झाल्यास ते सभागृहात उपस्थित राहून प्रत्येक सदस्याचं म्हणणं ऐकून घेतील आणि चर्चा पूर्ण झाल्यानंतर आज दुपारी 3 वाजता लोकसभेत निवेदन करतील असंही शहा यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील कथित पोलीस कारवाईची जबाबदारी सरकारनं स्वीकारावी अशी मागणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. पंजाबमध्ये जुलै महिन्यात बाबा फरीद युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसद्वारे घेण्यात आलेल्या फार्मसी ऑफिसर भरती परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या प्रकरणावरून पंजाब सरकारनं जनतेची दिशाभूल केली आहे असा आरोप भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं या परीक्षेला स्थगिती दिली असून ही परीक्षा आधीच का थांबवली गेली नाही आणि ती नव्यानं घ्यावी का असे प्रश्न न्यायालयानं उपस्थित केले असल्याचंही पात्रा यांनी सांगितलं. झारखंडमध्ये अनेक फेऱ्यांच्या चर्चा आणि विधानसभेच्या घेरावानंतरही सरकार आणि आंदोलनकर्ते विद्यार्थी यांच्यात कोणताही तोडगा निघालेला नाही. विद्यार्थी 2024 JSSC CGL परीक्षा रद्द करण्याची मागणी करत आहेत. तसंच सर्व वादग्रस्त परीक्षांमधील कथित अनियमिततेची CBIद्वारे चौकशी व्हावी अशीही त्यांची मागणी आहे. तर झारखंड उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाची न्यायालयीन छाननी तसंच सुरू असलेला CID तपास यांचा हवाला देत या टप्प्यावर परीक्षा रद्द केली जाऊ शकत नाही अशी भूमिका राज्य सरकारनं घेतली आहे. महाराष्ट्रात विविध सेवा भरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक सुधारणा करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. मुंबईत यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण प्रक्रियेअंतर्गत घरोघरी गणनापत्र भरून घेण्याचं काम येत्या 17 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. 24 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर नवीन नावं समाविष्ट करणं, नावं वगळणं तसंच दुरुस्ती करण्यासाठी 1 महिन्याची मुदत मिळणार असल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी काल सांगितलं. या कालावधीत नवमतदारांसह सध्याच्या मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांनाही या प्रक्रियेत अर्ज करता येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं काल इयत्ता 12वीच्या 2026 पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर केला. विद्यार्थी results.digilocker.gov.in या संकेतस्थळावर आपला निकाल पाहू शकतात. पश्चिम बंगालमध्ये तत्कालीन तृणमूल काँग्रेस सरकारनं जारी केलेली इतर मागासवर्गीय किंवा इतर मागासवर्गीय अ आणि ब वर्गातील प्रमाणपत्र कलकत्ता उच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवली आहेत. न्यायमूर्ती राजशेखर मंथा आणि न्यायमूर्ती अनुज यांच्या खंडपीठानं दिलेल्या निर्णयानुसार राज्यात ओबीसी अ आणि ओबीसी ब हे वर्गीकरण अस्तित्वात राहणार नाही. पूर्वीच्या प्रणालीअंतर्गत वाटप करण्यात आलेल्या प्रमाणपत्रांची वैधता संपुष्ट आल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. या निर्णयानुसार ही प्रमाणपत्र घेतलेल्या व्यक्ती आता खुल्या प्रवर्गातील मानल्या जातील. देशातील हातमाग उद्योगातील महिलांचा सहभाग अधोरेखित करण्याच्या उद्देशानं वस्त्रोद्योग मंत्रालयानं आज नवी दिल्लीत सृजन व्हॉइसेस फ्रॉम द लूम या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. विणकर महिलांच्या प्रेरणादायी प्रवासाची आणि देशाच्या विणकाम वारशाच्या योगदानाची दखल घेण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे आहे. दिल्लीत होणाऱ्या या कार्यक्रमात वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव शमी राव सहभागी होतील तर 6 हातमाग समूहातील 100 हून अधिक महिला सहभागी होणार आहेत. या महिला आपलं अनुभव कथन देखील करणार आहेत. यावेळी महिला विणकरांच्या प्रवास आणि अनुभव कथनाचा एक संग्रह देखील प्रकाशित करण्यात येणार आहे. पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधल्या नागरिकांची निदर्शनं आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याची चिन्ह आहेत. अवामी एक्शन कमिटीनं जगभरातील काश्मीरींना आज निदर्शनं करण्याचं आवाहन केलं आहे. गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनात सुमारे 100 नागरिकांचा बळी गेला आहे असं जम्मू काश्मीर जॉईंट एक्शन कमिटीचे ज्येष्ठ नेते सरदार शब्बीर यांनी सांगितलं.
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात ठिकठिकाणी तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल जळगाव जामोद तालुक्यात तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो नागरिक, शाळकरी विद्यार्थी, शिक्षक यात सहभागी झाले होते. नांदेड शहरातल्या यात्रेत विविध शाळांमधले विद्यार्थी, एनसीसी कॅडेट, स्काउट गाईडचे पथक आणि शिक्षक सहभागी झाले होते. बीडमध्ये तिरंग्याच्या रंगांनी सजलेल्या रॅलीमुळे शहरात राष्ट्रभक्तीचं वातावरण निर्माण झालं होतं. परभणी शहरात महानगरपालिकेनं तिरंगा रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. कांद्याची खरेदी आणि साठवणूक प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल नवी दिल्लीत ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिवांची एक बैठक घेतली. यावेळी निकृष्ट कांद्याची विल्हेवाट लावण्याचं धोरण, बाजारातली परिस्थिती आणि वाजवी दरात कांद्याचा अखंड पुरवठा करण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 13-17 सप्टेंबर दरम्यान T20 क्रिकेट मालिका होणार आहे. नवी दिल्लीत हे सामने होतील असं भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं काल जाहीर केलं. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल भारतीय तलवारबाजांनी 3 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य पदक मिळवलं. महिलांच्या वरिष्ठ गट फॉईल प्रकारात कनकलक्ष्मी हिनं सुवर्ण तर अशिथानं रौप्य पदक मिळवलं. पुरुषांच्या वरिष्ठ गटात एपी प्रकारात राजेंद्र शेरजीन यानं तर सबरे प्रकारात करण सिंग यानं सुवर्णपदक पटकावलं. सबरे प्रकारात कुमारसेन स्तब्न पद्म गिशो निधी यानं कांस्य पदक मिळवलं. नायजेरियातील लागोस इथं होत असलेल्या स्पर्धेत भारताला आतापर्यंत 29 पदकं मिळाली आहेत. हवामान. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे हवामान विभागानं आज पश्चिम बंगाल आणि ओडिशासाठी अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असून या भागात अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. जम्मू काश्मीर, लडाख, पूर्व उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, गुजरात, झारखंड, मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करणार. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज अंतिम दिवस. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसह कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं स्पष्टीकरण. वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे आज नवी दिल्लीत सृजन या विशेष कार्यक्रमाचं आयोजन आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तलवारबाजीत भारताला 3 सुवर्ण पदकं, आतापर्यंत 1 पदकांची कमाई. याबरोबरच राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. संसदेचं कामकाज आज अनिश्चित काळासाठी स्थगित झालं. नीट पेपरफुटी प्रकरण, जंतरमंतरवरचं विद्यार्थ्यांचं आंदोलन, अयोध्येतल्या श्रीराम मंदिरातलं चोरी प्रकरण आदी विविध मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज गेले 18 दिवस रोखून धरल्यामुळे हे अधिवेशन सुरळीत पार पडू शकलं नाही. आजही शेवटच्या दिवशी लोकसभेत गदारोळ झाल्यामुळे सभागृहाचं कामकाज अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अनिश्चित काळासाठी तहकूब केलं. राज्यसभेतही आजचं कामकाज सुरू झाल्यावर खाणी आणि खनिज सुधारणा आणि नियमन दुरुस्ती विधेयक मंजूर झालं. कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी यांनी हे विधेयक मांडलं. देशातलं खाण क्षेत्र अधिक कार्यक्षम, गुंतवणुकीस अनुकूल आणि महत्वाच्या खनिजांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी अधिक सक्षम करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. त्यानंतर विविध मुद्द्यावरून विरोधकांनी केले

या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाजही अनिश्चित काळासाठी स्थगित झालं. दरम्यान अधिवेशन काळात लोकसभेत 19% आणि राज्यसभेत 30% कामकाज झाल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी दिली. 20 जुलैला सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान 25 दिवसात दोन्ही सभागृहात 12 विधेयकं पारित झाल्याचं त्यांनी सांगितलं. लोकसभेत विरोधकांनी घोषणाबाजी करत प्रश्नोत्तराचा तास होऊ दिला नाही. त्यांनी कुठल्याही चर्चेत सहभाग घेतला नसल्याचा आरोप त्यांनी केला. वर्ष 2024 आणि 2025 साठीचे प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी फेलोशिप आणि अकादमी पुरस्कार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातून संगीतकार अशोक पत्की, गायक आनंद भाटे, मुकुंदराम मराठे, अभिनेते अरुण नलावडे, प्रमोद पवार, दिग्दर्शक ओम कटारे, लोकनृत्य प्रकारात सुभाष आगाशे, कथ्थक नृत्यांगना मनीषा साठे यांना यावेळी गौरवण्यात आलं. संगीत, नृत्य, नाटक, लोककला, आदिवासी कला प्रकार आणि कठपुतली कला क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या देशभरातल्या 115 नामवंत कलाकारांना या सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरू असलेल्या हर घर तिरंगा मोहिमेत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या अंतर्गत आज धाराशिव इथं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं तिरंगा रॅली काढण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा महड दळकर यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे प्रमुख, शालेय विद्यार्थी यात सहभागी झाले होते. या रॅली दरम्यान नशामुक्त भारत हा संदेश देण्यात आला. अकोला इथं आज अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली जनजागृतीपर तिरंगा दुचाकी रॅली काढण्यात आली. हिंगोली नगर परिषदेच्या वतीनं तिरंगा मोटारसायकल रॅली काढण्यात आली. अधिकारी कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांनी या रॅलीत सहभाग नोंदवला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि डिजिटल प्रवासाचा अनुभव देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या NCMC स्मार्ट कार्डला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 12 ऑगस्टपर्यंत राज्यात तब्बल 1,01,73,000 प्रवाशांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असून त्यापैकी 64,91,065 कार्ड सक्रिय झाली आहेत. 15 ऑगस्टपासून राज्यभरातल्या सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी या स्मार्ट कार्डच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. येत्या 1 सप्टेंबरपासून महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात येणार असून अद्याप नोंदणी न केलेल्या पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर स्मार्ट कार्डसाठी नोंदणी करावी असं आवाहन ST महामंडळानं केलं आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या 14व्या स्मृतिदिनानिमित्त लातूर शहर आणि जिल्ह्यात उद्या 14 ऑगस्ट रोजी महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. IMA, इंडियन डेंटल असोसिएशन, होमिओपॅथी असोसिएशन, निमा आणि विलासराव देशमुख फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या उपक्रमात 200+ रुग्णालयं आणि 2,000+ डॉक्टर यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशननं घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यातल्या जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेतल्या 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यापकासह अधीक्षकास अटक केली आहे. तसंच या प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मारुतराव कोवासे, संस्थेचे सचिव विश्वजीत कोवासे यांच्यासह मुख्याध्यापक आणि 2 अधीक्षकांवर काल गुन्हे दाखल करण्यात आले. पालघर जिल्ह्यात विरारच्या मनवेलपाडा परिसरात अन्न आणि औषध प्रशासनानं श्री IG डेअरीमध्ये केलेल्या तपासणीत मुदतबाह्य दूध, आईस्क्रीम, बिस्किटं, कोल्ड्रिंक्स आणि विविध पॅकबंद खाद्यपदार्थ आढळून आले. या कारवाई दरम्यान आढळलेल्या खाद्यपदार्थांबाबत पुढील तपासणी आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10 नमस्कार.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संसदेचं कामकाज संस्थगित। खाणी आणि खनिजे विकास आणि नियमन सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर। राष्ट्रपतींच्या हस्ते 2024-25 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं वितरण। आणि मणिपूरमध्ये गेल्या 24 तासात मोठ्या प्रमाणात अतिरेक्यांची धरपकड, अंमली पदार्थ तसंच शस्त्रसाठा जप्त। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी दोन्ही सभागृहांचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं। लोकसभेत सकाळी 11 कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी सर्व सदस्यांना राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या सन्मानार्थ उभं राहायला सांगितलं। वंदे मातरम गायनानंतर त्यांनी सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केलं। यावेळी सभागृहात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि विविध पक्षांचे प्रमुख नेते तसंच सदस्य उपस्थित होते। संसदेचं पावसाळी अधिवेशन गेल्या महिन्यात 20 तारखेपासून सुरू झालं होतं। याच दरम्यान दिल्लीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर पोलीस बळाचा वापर तसंच राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावं ही विरोधी पक्ष सदस्यांची मागणी, यावरून झालेल्या गदारोळामुळे कामकाजात वारंवार अडथळे आले। सभागृहानं 29 जुलै रोजी सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक मंजूर केलं। याशिवाय राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक, विनियोग विधेयक, न्यायाधिकरण सुधारणा विधेयक, केरळचं नाव बदलून केरळम करण्याचं विधेयक, राष्ट्रीय सहकारी विकास

0: महामंडळ सुधारणा विधेयक, बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 आणि खाणी आणि खनिजे विकास आणि नियमन सुधारणा विधेयक यांचा समावेश आहे. राज्यसभेचं कामकाजही अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी यांनी खाणी आणि खनिजे विकास आणि नियमन सुधारणा विधेयक 2026 चर्चा आणि मंजुरीसाठी मांडलं. भारताच्या खाण क्षेत्राला अधिक कार्यक्षम आणि गुंतवणूकपूरक बनवणं आणि देशाच्या महत्वाच्या खनिजांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी हे क्षेत्र सक्षम करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. हे विधेयक राज्यसभेत मंजूर झालं. दरम्यान संसदेच्या मकरद्वाराजवळ आज आंदोलन करत असताना राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि इंडिया आघाडीचे सदस्य समोरासमोर आले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. देशभरातले विद्यार्थी आंदोलनांवर चर्चा करण्यापासून काँग्रेस नेते राहुल गांधी पळ काढत असल्याचा आरोप करत रालोआच्या खासदारांनी त्यांच्याकडून स्पष्टीकरणाची मागणी केली. सरकारला चर्चा करायची असताना संसदेत विरोधकांनी चर्चेपासून पळ काढल्याचं संसदीय कार्यमंत्री रिजिजू यावेळी म्हणाले.
1: सरकार डिस्कशन चाहते हैं पार्लियामेंट में और ओपोजिशन भाग रहे हैं. ये कल्पना करना मुश्किल है क्योंकि पार्लियामेंट डेमोक्रेसी में ओपोजिशन पार्टी डिस्कशन के लिए डिमांड करते हैं और सरकार जवाब देते हैं. यहाँ तो सरकार खुद ही कह रहे हैं कि हम डिस्कशन करेंगे जवाब देंगे और ओपोजिशन जवाब सुनना नहीं चाहते और भाग रहे हैं. ऐसा परिस्थिति आप कल्पना कर सकते हैं? लोकतंत्र के लिए ठीक नहीं है.
0: तर दुसरीकडे 20 जुलै रोजी दिल्लीत पेपरफुटीच्या विरोधात झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांच्या कारवाईवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर द्यावं ही आपली मागणी इंडिया आघाडीच्या सदस्यांनी लावून धरली. यावेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध घोषणा दिल्या. यंदाच्या जुलै महिन्यात प्रवासी वाहनांच्या विक्रीत वार्षिक निकषावर 34.3% वाढ होऊन ती 4,57,811 पोचल्याचं सियाम या संघटनेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. या काळात वाहन उद्योगानं जुलै महिन्यातली आतापर्यंतची सर्वाधिक विक्री नोंदवल्याचं यात म्हटलंय. यंदाच्या जुलै महिन्यात गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत दुचाकी वाहनांची एकूण विक्री 22.6% तर तीन चाकी वाहनांची विक्री 33.4% वाढली असं यात म्हटलंय. ग्राहकांचा सकारात्मक कल राहिला तर आगामी सणासुदीच्या काळात ही गती कायम राहील अशी आशा उद्योग संघटनेनं व्यक्त केली आहे. 2024-25 या वर्षातल्या कामगिरीसाठीचे संगीत नाटक अकादमी गौरववृत्ती आणि पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. संगीत नृत्य नाटक लोककला आदिवासी कला बाहुली नाट्य आणि नाट्यविषयक इतर कला प्रकारांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या 40 मान्यवरांना 3,00,000 रुपयांची गौरववृत्ती प्रदान करण्यात आली. तसंच या क्षेत्रातल्या 108 यशस्वी कलाकारांना प्रत्येकी 1,00,000 रुपयाचं संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. ताम्रपट आणि शाल श्रीफळ देऊन राष्ट्रपतींनी त्यांचा सन्मान केला. हिंदुस्थानी संगीतातले ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, मुकुंद मराठे, सनई वादक शैलेश भागवत, नृत्यांगना शुभदा वराडकर, मनीषा साठे, संगीतकार अशोक पत्की, अभिनेता अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार यांचा यात समावेश आहे. जम्मूमध्ये वैष्णोदेवी इथं जाणाऱ्या पश्चिम भारतातल्या यात्रेकरूंच्या सोयीसाठी साबरमती जम्मू तवी एक्सप्रेसचा कटरापर्यंतचा विस्तार करायला रेल्वे बोर्डानं मंजुरी दिली. ही गाडी जम्मू मार्गे धावेल आणि कटरा इथं श्री माता वैष्णोदेवी रेल्वे स्थानकावर पोहोचण्यापूर्वी उधमपूरमध्ये शहीद कॅप्टन तुषार महाजन स्थानकावर थांबा घेईल. या विस्तारित रेल्वेमुळे गुजरात, राजस्थान, पंजाब आणि पश्चिम भारतातल्या इतर भागातल्या हजारो प्रवाशांना जम्मू तावी इथून कटरापर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी वेगळी व्यवस्था करावी लागणार नाही. तसंच त्यांचा प्रवासाचा वेळ आणि अतिरिक्त खर्च कमी होईल असं रेल्वेच्या जम्मू विभागानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. ही विस्तारित सेवा सुरू होण्याची तारीख याबाबतचा अंतिम निर्णय झाल्यावर जाहीर केली जाईल असं यात म्हटलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मणिपूरमध्ये गेल्या 24 तासात सुरक्षा दल आणि पोलिसांनी राबवलेल्या मोहिमांमध्ये अनेक कट्टर अधिरेक्यांना अटक केली असून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ, स्फोटकं आणि इतर प्रतिबंधित साहित्य जप्त केलं आहे. खाबाम, लामखाई, सपाम, इरिलबुंग, छुराचंदपूर इत्यादी ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. प्राप्तिकर विभागानं क्रीडा कोटा अंतर्गत 97 खेळाडूंची नियुक्ती केली. मुंबईत आयकर भवनात आयोजित कार्यक्रमात मुंबईचे प्रधान आयकर आयुक्त आलोक कुमार यांच्या हस्ते खेळाडूंना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यात जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेतल्या 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशानं मृत्यू झाल्याप्रकरणी धानोरा पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांना काल रात्री अटक केली. कुपारलिंगो शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेच्या या आश्रमशाळेत 10 ऑगस्ट रोजी सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर 3 विद्यार्थिनी आजारी पडल्या. यापैकी 1 विद्यार्थिनी नागपूरमध्ये उपचार घेते. या घटनेच्या चौकशीनंतर धानोरा पोलिसांनी 5 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. होर्मुसच्या समुद्रधुनीवर अमेरिकेचं पूर्ण नियंत्रण असून धोरणात्मकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या या जलमार्गावर अमेरिका आपली पकड कायम ठेवणार असल्याचं अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. इराणची लष्करी आणि राजकीय व्यवस्था कमकुवत झाली असून अमेरिकेच्या कारवायांना प्रभावीपणे प्रत्युत्तर देण्याची क्षमता इराणने गमावली असा ट्रम्प यांचा दावा आहे. इराण गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असून पूर्वीप्रमाणे प्रादेशिक प्रभाव पाडू शकत नाही असं त्यांनी म्हटलंय. मात्र इराणने अद्याप यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. अमेरिकेच्या जडणघडणीत भारतीय नागरिकांच्या वाढत्या सहभागाची दखल घेत भारताच्या समृद्ध वारशाचा गौरव करण्यासाठी अमेरिकेतली अनेक राज्य 15 ऑगस्ट हा दिवस भारत दिवस म्हणून साजरा करणार आहेत. डेलावेअरचे गव्हर्नर मॅथ्यू मेयर यांनी नुकतीच याबाबतच्या आदेशावर स्वाक्षरी केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं कामकाज संस्थगित. खाणी आणि खनिजे विकास आणि नियमन सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर. राष्ट्रपतींच्या हस्ते 2024-25 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं वितरण. आणि मणिपूरमध्ये गेल्या 24 तासात मोठ्या प्रमाणात अतिरेक्यांची धरपकड, अंमली पदार्थ तसंच शस्त्रसाठा जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: दुपारची वेळ रटाळ कंटाळवाणी वाटते, मग या वेळेत रिफ्रेशिंग इंटरेस्टिंग असं काही करायचंय, तर मग चला दोस्त हो बोलू काही। रोजच्या आयुष्यातल्या रंजक घडामोडी, फिल्मी किस्से आणि मनोरंजनाची धमाल दुपार FM रेनबो वर दररोज दुपारी 2:30 107.1 MHz FM रेनबो वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही। चला दोस्त हो बोलू काही,
1: चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही।
2: नमस्कार श्रोते हो, नमस्कार। वेळ झालेली आहे 2:30 अर्थातच त्याच्या पुढे वेळ चालत राहणार आहे आणि आपण जिथे आहोत तिथेच असणार आहोत। कदाचित तुमचं काम सुरू असेल, कदाचित तुम्ही निवांत बसलेला असाल, काही जण जेवत असतील, काही जण अजूनही कुठल्या तरी धावपळीत असतील। पण अहो पहा ना, काल पण धावपळ होती, परवा पण धावपळ होती, धावपळीचं तर जगणं असणारच आहे। पण या धावपळीच्या जगण्यात मित्रांनो, मैत्रिणींनो, साऱ्यांनो, आकाशवाणीच्या प्रिय श्रोत्यांनो, तुम्हाला एवढंच सांगेन की एखाद दुसरा तरी आनंदाचा मजेचा प्रसंग हवा की, तेच आनंदाचे मजेचे क्षण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी, कार्यक्रम सुरू करत आहोत चला दोस्त हो बोलू काही। कार्यक्रम तुमच्यासाठी सादर करतोय मी तुमचा मित्र, तुमचा सखा, तुमचा दोस्त प्रणय।

मित्रांनो, मादाम भिकाजी कामा यांनी तिरंगा फडकावला. जर्मनीमध्ये हा तिरंगा फडकवण्यात आला आणि जगभराने पहिल्यांदा आपल्या देशाचा एक ध्वज पाहिला होता. आजचा दिवस महत्त्वाचा यासाठी कारण आज मादाम कामा यांचा स्मृतिदिन आहे आणि या ऐतिहासिक घटनेला अनुसरून खूप पुढे घडामोडी घडत गेल्या आपल्या देशामध्ये. आजसुद्धा आपण आपल्या या स्वतंत्र देशात अनेक घडामोडी घडताना पाहतो, पण आपला भारत देश स्वतंत्र देश आहे. या देशाला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालं नाही, त्यामुळे मादाम कामा यांच्या त्या कृत्याचं, त्या दिवसाचं महत्त्व आपल्या देशाच्या संपूर्ण इतिहासामध्ये ठळक आहे. त्यामुळे आज हा महत्त्वपूर्ण दिवस आपण अशा पद्धतीने बोलूया की येत्या स्वातंत्र्य

पवित्र दिनाच्या दिवशी सुद्धा आपण सगळ्यांनी तितक्याच आनंदाने, तितक्याच एकनिष्ठतेने, एकात्मतेने एक होऊया. पुन्हा एकदा आपला ध्वज आपापल्या परीने आपण जिथे आहोत तिथे फडकवत ठेवूया.

0: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल? अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहेत राजश्री कुलकर्णी.
1: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
0: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

परदेशातील भारतीय क्रांतिकारकांच्या आधारस्तंभ मादाम भिकाजी रुस्तुम कामा, क्रांतीविषयक लेखन प्रसिद्ध करणे, भारताविषयी जोशपूर्ण व्याख्यान देणे आणि क्रांतिकारकांना सर्वतोपरी सहाय्य करणे हेच आपलं जीवनाचं कार्य मानून त्यांनी आपला परदेशातील कालखंड व्यतीत केला. 1907 ऑगस्टमध्ये जर्मनीमध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सरदार सिंग राणा यांच्याबरोबर भारताच्या स्वातंत्र्याचा ठरावसुद्धा मांडला आणि आपला भारत देशाचा अभिमानाने तिरंगासुद्धा फडकावला होता. काय भावना असेल तो तिरंगा ध्वज पहिल्यांदा फडकताना पाहताना? ती भावना तिथल्या सगळ्या लोकांनी अनुभवली असेल, जी आपण वेळोवेळी अनुभवतो, पुन्हा अनुभवणार आहोत येत्या 15 ऑगस्टला.

तपोवनातून तुझ्या उजळली उपनिषदांची वाणी, मातीमधूनी तुझ्या जन्मल्या नररत्नांच्या खाणी. कविवर्य मंगेश पाडगावकर आपल्या भारत देशाचा जय जयकार करत असताना या ओळी लिहितात. या ओळींचं गाणं होतं जे गाणं आता आपण ऐकणार आहोत. आणि हो, पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी हा निर्णय घेऊया आणि मनापासून ठरवूया, एकत्र होण्यासाठी ठरवूया, एकत्र राहण्यासाठी ठरवूया. आपल्या स्वातंत्र्याचा उत्सव आपण अवघ्या 2 दिवसात साजरा करणार आहोत. घरोघरी तिरंगा हे अभियान संपूर्ण देशात राबवण्यात येत आहे. आपणही आपल्या घरात घरासमोर तिरंगा फडकवूया, नियमांचं देखील पालन करूया आणि आपला स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करूया. जय जय हे भारत देशा.

0: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल, अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहेत राजश्री कुलकर्णी.
1: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
0: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
2: श्रोते हो, ठीक 3 वाजता आपण ऐकू शकणार आहात मराठी बातम्या आणि 3:10 पुन्हा आपली भेट होणार आहे सप्तरंगी साथ या कार्यक्रमात. तोपर्यंत तुमच्या मित्राला, प्रणयला अनुमती द्या. ऐकत रहा FM रेनबो

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं कामकाज संस्थगित. राज्यसभेत 39% कामकाज. मुंबई महानगर क्षेत्रातल्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. महामार्गांवर अपघात प्रसंगी रुग्णवाहिकांना 10 किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचण्यासाठी 10 मिनिटांची मर्यादा लागू. राष्ट्रपतींच्या हस्ते 2024-25 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं वितरण. आणि जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंश मृत्यू प्रकरणी मुख्याध्यापक आणि अधीक्षकाला अटक. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी दोन्ही सभागृहांचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेत सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी सर्व सदस्यांना राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या सन्मानार्थ उभं राहायला सांगितलं. वंदे मातरम गायनानंतर त्यांनी सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केलं. संसदेचं पावसाळी अधिवेशन गेल्या महिन्यात 20 तारखेपासून सुरू झालं होतं. याच दरम्यान दिल्लीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांनी केलेला बळाचा अवाजवी वापर तसंच राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं या मागणीसाठी विरोधी पक्ष सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाजात वारंवार अडथळे निर्माण झाले. सभागृहाने 29 जुलै रोजी सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 मंजूर केलं. याशिवाय राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक, विनियोग विधेयक, न्यायाधिकरण सुधारणा विधेयक, केरळ नावबदल विधेयक, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक, बँकर बुक्स एव्हिडन्स विधेयक आणि खाणी आणि खनिजे सुधारणा विधेयक यांचा समावेश होता. राज्यसभेचं कामकाजही अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. यंदाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान कामकाजात व्यत्यय आल्यामुळे राज्यसभेत केवळ 39% कामकाज झालं असलं तरीही 12 विधेयकं संमत किंवा परत करण्यात आली अशी माहिती अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी दिली. सभागृहाचं कामकाज फक्त 37 तास 39 मिनिटं इतकंच झालं. या काळात 285 तारांकित प्रश्न उपस्थित केले गेले तर 380 शून्य प्रहर प्रस्ताव आणि 380 विशेष उल्लेख सादर करण्यात आले. त्यापैकी फक्त 16 प्रश्न 52 शून्य प्रस्ताव आणि 93 विशेष उल्लेखांवर चर्चा होऊ शकली अशी माहिती राधाकृष्णन यांनी कामकाजाचा आढावा घेताना दिली. सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करताना या सभागृहाची प्रतिष्ठा जपण्याचं आणि भारतीय लोकशाहीच्या परंपरांनुसार आपली संसदीय जबाबदारी पार पाडण्याचं आवाहन त्यांनी सदस्यांना केलं. तत्पूर्वी खाणी आणि खनिज विकास आणि नियमन सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेत मंजूर झालं. लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब झाल्यानंतर आज सभापती ओम बिर्ला यांनी आयोजित केलेल्या पारंपरिक चहापानाच्या कार्यक्रमावर काँग्रेस तृणमूल

काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने बहिष्कार टाकला. मात्र द्रविड मुनेत्र कळघमच्या नेत्या कनिमोळी या पारंपरिक स्नेहभेटीला उपस्थित होत्या. राज्यसभेत सभापती सी पी राधाकृष्णन यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात MMRDA विविध प्रकल्पांचं लोकार्पण आज मुंबईत सह्याद्री राज्य अतिथीगृह इथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होत आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपनगरी गाड्यांचं उत्पादन आता वंदे भारत कोच बनवणाऱ्या कारखान्यात घेतलं जाईल अशी माहिती दिली. वर्ष 2030 पर्यंत सर्व उपनगरी गाड्या वातानुकूलित होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ठाणे बोरिवली ट्विन बोगद्यामुळे 90 मिनिटांचं अंतर 12 मिनिटांमध्येच पार करता येईल असं ते म्हणाले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं महामार्गांवर तैनात असलेल्या रुग्णवाहिकांसाठी 10 किलोमीटरच्या परिघात घडलेल्या कोणत्याही अपघाताच्या ठिकाणी 10 मिनिटात पोहोचण्याची मुदत निश्चित केली आहे. या मुदतीचं पालन झालं नाही तर अपघाताच्या प्रत्येक घटनेसाठी 10,000 रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाईल असं प्राधिकरणानं जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे. रुग्णवाहिकांनी अपघातग्रस्तांना या कामाचं तिकीट स्वीकारल्याच्या वेळेपासून 1 तासाच्या आत जवळच्या रुग्णालयात पोचावं, या वेळेचं पालन झालं नाही तर 10,000 रुपयांचा दंड आकारला जाईल असं यात म्हटलं आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत सुमारे 50,000 किलोमीटर लांबीच्या महामार्गांवर सेवा देण्यासाठी सुमारे 3,000 रुग्णवाहिका आणि 1,000 गस्ती वाहनं आणि क्रेन नियुक्त करण्यात आले आहेत. जुलै महिन्यात प्रवासी वाहनांच्या विक्रीत वार्षिक निकषावर 34.3% वाढ होऊन ती 4,57,811 पोहोचल्याचं सियाम या संघटनेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या काळात वाहन उद्योगानं जुलै महिन्यातली आतापर्यंतची सर्वाधिक वाहन विक्री नोंदवल्याचं यात म्हटलं आहे. यंदाच्या जुलै महिन्यात गेल्या वर्षीच्या याच काळात त्या तुलनेत दुचाकी वाहनांची एकूण विक्री 22.6% तर 3-चाकी वाहनांची विक्री 33.4% वाढली असं यात म्हटलं आहे. ग्राहकांचा सकारात्मक कल राहिला तर आगामी सणासुदीच्या काळात ही गती कायम राहील अशी आशा उद्योग संघटनेनं व्यक्त केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 2024-25 या वर्षातल्या कामगिरीसाठीचे संगीत नाटक अकादमी गौरव वृत्ती आणि पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. संगीत, नृत्य, नाटक, लोककला, आदिवासी कला, बाहुली नाट्य आणि नाट्यविषयक इतर कला प्रकारांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या 40 मान्यवरांना 3 लाख रुपयांची गौरव वृत्ती प्रदान करण्यात आली. तसंच या क्षेत्रातल्या 108 यशस्वी कलाकारांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. ताम्रपट आणि शाल श्रीफळ देऊन राष्ट्रपतींनी त्यांचा सन्मान केला. हिंदुस्थानी संगीतातले ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, मुकुंद मराठे, सनई वादक शैलेश भागवत, नृत्यांगना शुभदा वराडकर, मनीषा साठे, संगीतकार अशोक पत्की, अभिनेता अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार यांचा त्यात समावेश आहे. त्याखेरीज युवा कलावंतांसाठीचे उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्कार यंदा देशातल्या 106 कलाकारांना देण्यात आले. महाराष्ट्रातले गायक कृष्णा बोंगाणे, अंकिता जोशी, भारूड गायक भावार्थ देखणे, कठपुतळी कलावंत बालकृष्ण मासगे, संवादिनी वादक तन्मय देवचके आणि जागर कलावंत प्रवीण जाधव यांना हा पुरस्कार मिळाला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात हर घर तिरंगा अभियान सुरू आहे. या निमित्ताने जिल्ह्यांमध्ये तिरंगा यात्रा निघत आहेत. हिंगोली नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आज सकाळी तिरंगा मोटरसायकल रॅली काढली. सांगली जिल्ह्यात मिरज इथे गणेश तलाव ते लक्ष्मी मार्केट मार्गावर तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. अकोला महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आज सकाळी तिरंगा दुचाकी रॅली काढली. धाराशिव जिल्ह्यात तिरंगा रॅलीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हिरवा झेंडा दाखवला. या रॅलीतून नशामुक्त भारत हा संदेश देण्यात आला. धुळे तालुक्यातल्या फागणे इथे भारतमातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर भव्य तिरंगा रॅली निघाली. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यात राशीन इथं तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. कर्जत शहरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ शहरातून राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीनं काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भैरव मंदिरापासून सुरू झालेली ही रॅली SN देसाई चौकात झालेल्या सभेनं विसर्जित झाली.
प्राप्तिकर विभागाने क्रीडा कोटा अंतर्गत 97 खेळाडूंची नियुक्ती केली आहे. मुंबईत आयकर भवनात आयोजित कार्यक्रमात मुंबईचे प्रधान आयकर आयुक्त आलोक कुमार यांच्या हस्ते खेळाडूंना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. रुजू होण्याच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून नव्याने भरती झालेल्या खेळाडूंना त्यांच्या भूमिका, जबाबदाऱ्या आणि लागू असलेल्या सरकारी नियमांची माहिती देण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यात जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेतल्या 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याप्रकरणी धानोरा पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक

सुरू आहे. महानगरपालिकेनं या परिसरातल्या झोपड्यांमधल्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं असून पावसाळ्यात दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या संवेदनशील ठिकाणच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्या दौऱ्यावर हे नांदेड दौऱ्यावर असून त्यांच्यावर आज हल्ला झाला आहे. एका निहंग सिंघाकडून हा हल्ला झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यातील मातासाहेब गुरुद्वारा इथे हा हल्ला झाला. बादल यांना नांदेडमधल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ निलाभ रोहन यांनी मातासाहेब गुरुद्वारा इथे भेट देऊन माहिती घेतली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं कामकाज संस्थगित. राज्यसभेत 39% कामकाज. मुंबई महानगर क्षेत्रातल्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. महामार्गांवर अपघात प्रसंगी रुग्णवाहिकांना 10 किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचण्यासाठी 10 मिनिटांची मर्यादा लागू. राष्ट्रपतींच्या हस्ते 2024-25 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं वितरण. आणि जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंश मृत्यू प्रकरणी मुख्याध्यापक आणि अधीक्षकाला अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Swali FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: 107.1 MHz वर श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी सप्तरंगी साथ. या कार्यक्रमाला आपण आता सुरुवात करत आहोत. कार्यक्रम तुमच्यासाठी सादर करतोय मी, तुमचा मित्र, तुमचा सखा, तुमचा दोस्त प्रणय. चित्रपटांबद्दल बोलतो आपण, लघुपटांबद्दल बोलतो. काही मराठी, काही भारतीय भाषांमधले, काही परदेशातले सुद्धा असतात. पण आज आपण कशाबद्दल बोलणार आहे हे सांगतोच. आधी सुरू करूया आपला कार्यक्रम सप्तरंगी साथ.
2: 70 mm थिएटर असो किंवा स्मार्टफोन स्क्रीन, पडद्यावर दिसणाऱ्या रंजक गोष्टी आणि पडद्यामागच्या सुरस कथा आपलं मनोरंजन करतात आणि काही शिकवतातही. चित्रपट, लघुपट, माहितीपटांसह साहित्य संगीताची सप्तरंगी साथ. दररोज दुपारी 3:05 सप्तरंगी साथ 107.1 MHz FM रेनबो वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही.

0: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
1: हर घर सूर्य घर. 14 अगस्त 1947 भारत के इतिहास का वो रक्त रंजित दिन जब देश का विभाजन हुआ और लाखों लोगों ने इस बंटवारे की त्रासदी से विभाजन के कारण लोगों को अपना घर परिवार जमीन और संपत्ति भी छोड़नी पड़ी. असहनीय पीड़ा से जूझते इन मजबूर और विस्थापित लोगों को निर्मम हिंसा का सामना करना पड़ा. वर्ष 2021 में प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने विभाजन की असहनीय पीड़ा और दुख से गुजरे लोगों को याद करने और उन्हें श्रद्धांजलि अर्पित करने हेतु विभाजन विभीषिका स्मृति दिवस की घोषणा की. आइए 14 अगस्त 2026 को बंटवारे और उस समय हुई क्रूर हिंसा के शिकार हुए लोगों को अपनी श्रद्धांजलि अर्पित करें. अपने आसपास होने वाले साइलेंट मार्च में भागीदारी करते हुए उनकी याद में एक मिनट का मौन धारण करें.
2: नमस्कार, मी सिद्धार्थ मेनन आणि तुम्ही ऐकताय FM रेनबो 107.1 MHz वर.
3: FM रेनबो आणि FM रेनबो वरचा कार्यक्रम सप्तरंगी साथ. वेगवेगळे रंग आपण आपल्या या कार्यक्रमामध्ये अनुभवत असतो. आज आपण चित्रपटाचा रंग अनुभवणार आहोत. एरवी आपण वेगवेगळ्या चित्रपटांबद्दल, भारतीय किंवा परदेशी चित्रपटांबद्दल बोलतो, लघुपटांबद्दल बोलतो. आज आपण एका मराठी चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, आपण अभिमानाने सांगत असतो, पहिला मराठी चित्रपट ज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता तो कोणता? अर्थातच लगेच उत्तर येतं, श्यामची आई. प्रल्हाद केशव अत्रे यांनी निर्माण केला होता तो चित्रपट. दुसरा चित्रपट कोणता होता? प्रल्हाद केशव अत्रे यांचाच. त्याला सुद्धा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आज आपण त्या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. आपल्या मराठी चित्रपटांची परंपरा, किंबहुना हेच म्हणूया, आपली भारतीय चित्रपट परंपरा एका मराठी माणसाने सुरू केली. मग मराठी चित्रपट ज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, त्या यादीतले पहिले काही चित्रपट जे महत्त्वाच्या विषयांवरचे सुद्धा होते, त्या काळच्या समाजावर अधिक खोलवर सकारात्मक परिणामकारक ठरले ते चित्रपट, त्यांच्याबद्दल आपण बोलायला हवंच. आजचा सप्तरंगी साथ हा कार्यक्रम असेल त्या चित्रपटाबद्दल. मराठी पाऊल पुढे पडत होतं आणि संपूर्ण देश पाहत होता.

सप्तरंगी साथमध्ये आपण बोलतोय महात्मा फुले या चित्रपटाबद्दल. श्यामची आईच्या यशानंतर प्रल्हाद केशवअत्रे अर्थात आचार्य अत्रे यांनी बनवलेला पुढचा सिनेमा, पुढचा चित्रपट म्हणजे महात्मा फुले. या सिनेमाची निर्मिती त्यांनी स्वतःच केली. त्याचे निर्माता, दिग्दर्शक, कथा, पटकथा, संवाद सगळ्या बाजू आचार्य अत्रेंनी एक हाती सांभाळल्या होत्या. त्यांनी ठरवलं होतं महात्मा फुलेंच्या आयुष्यावर सिनेमा आहे तो भव्य दिव्य झाला पाहिजे. आणि सिनेमाची सुरुवात होते त्याच्या मुहूर्ताच्या दिवसापासून. मुहूर्तसुद्धा महत्त्वाच्या, अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तिमत्वांच्या हस्ते करण्याची त्यांची इच्छा होती. आणि झालं देखील तसंच. त्यांच्यासोबतच्या मैत्रीखातर आणि विषयाखातर आचार्य अत्रेंनी महात्मा फुले हा सिनेमा बनवला आणि त्याचा मुहूर्त ज्या दिवशी केला त्या दिवशी तिथे उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत कर्मवीर भाऊराव पाटील देखील या सिनेमाच्या मुहूर्ताच्या वेळी उपस्थित होते. 4 जानेवारी 1954 तो दिवस. युगप्रवर्तक महात्मा फुले यांचा जीवनपट, यांचं चरित्र यांच्यावर बेतलेला विषय या चित्रपटाचा, तो व्यवस्थितरित्या लोकांसमोर आणणं गरजेचं होतं. सगळ्यांच्या शुभेच्छासोबत होत्या. आणखी या चित्रपटाबद्दल बोलायचं आपल्याला, त्याआधी प्र के अत्रे लिखित म्हणजेच त्यांनी शब्दबद्ध केलेलं हे गाणं ऐकूया.

विवेकी दृष्टिकोन लाभलेल्या महात्मा फुलेंसारख्या व्यक्तिमत्वाचा चित्रपट दिग्दर्शक जे करणार आहेत ते प्र के अत्रे, हेच त्यांच्या कर्तृत्वाचं सत्य व्यवस्थितरित्या आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून पुढे आणू शकतात हा विश्वास बाबासाहेब आंबेडकरांना होता. आणि अर्थात त्यामुळेच ते चित्रपटाच्या मुहूर्ताला उपस्थित होते. बाबूराव पेंढारकर, सुलोचना, बापूराव माने, दामुअण्णा जोशी यांनी या सिनेमात महत्त्वाची पात्र साकारली. पेंढारकरांनी महात्मा फुलेंची भूमिका केली होती. साक्षात संत गाडगेबाबा देखील या चित्रपटामध्ये काही क्षणांसाठी झळकून गेले होते. गाडगेबाबा कसे दिसत असतील, कसे बोलत असतील याचा प्रश्न ज्यांना पडतो त्यांना गाडगेबाबा कसे कीर्तन सादर करत होते हे या चित्रपटामध्ये दिसू शकतं. कर्मवीर भाऊराव पाटील हे सुरुवातीपासून अत्रेंच्या सोबत होतेच, शिवाय या सिनेमाच्या मुहूर्ताला उपस्थित असल्यानंतर एका प्रसंगामध्ये जेव्हा महात्मा फुलेंचा पोवाडा सुरू होता त्यावेळी स्वतः कर्मवीर भाऊराव पाटील तिथे बसलेले दिसतात. हे त्या काळचे चित्रपट त्या चित्रपटांच्या बाबतीत असणाऱ्या या सगळ्या गोष्टी आपल्याला आज तेवढ्या स्पष्टपणे ठाऊक नसतात. कदाचित ठाऊक असण्याची फार काही कारणं आपल्याकडे नाही आहेत, पण जेव्हा ही माहिती आपल्याकडे येते तेव्हा आपण महात्मा फुलेंच्या जीवनाबद्दल तर कृतकृत्य असतोच, पण त्यांच्या चित्रपट त्यांच्या जीवनाचा चित्रपट ज्यांनी केला त्या प्र के अत्रे यांच्याविषयीसुद्धा आपल्या मनामध्ये सहृदयी भावना असायलाच हवी.

आपला शिवाजी राजा आपल्या सगळ्या मराठी जनांपर्यंत किंवा सगळ्या जगापर्यंत पोचला नसता तर काय झालं असतं बरं आपलं? कसं आपण शिकलो असतो? कसं आपण आपल्या मातीबद्दल आपल्या मनामधून विचार करू शकलो असतो? कसा आपल्याला कळला असता संघर्ष? कसं आपल्याला कळलं असतं माणूस म्हणून किती उत्तमरित्या आपण जगू शकतो? त्या आपल्या शिवाजीराजांची समाधी शोधून काढली. रायगडावरची ती समाधी शोधल्यानंतर महात्मा फुलेंनी शिवाजीराजांवर देखील भरपूर संशोधन केलं. पोवाडे लिहिले, शेतकऱ्यांच्या प्राणांसाठी, शेतकऱ्यांच्या कष्टांसाठी त्यांनी भरपूर कार्य केलं. महात्मा फुलेंनी खरं तर शाळासुद्धा काढली, अनाथांसाठी, विधवांसाठी संस्था उभ्या केल्या. आणि हे सगळं चित्रपटामध्ये जर आणायचं असेल तर तो चित्रपट अभ्यासपूर्णच झाला पाहिजे. हा चित्रपट 50 दशकामध्ये प्रचंड गाजला आणि राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा या चित्रपटाला मिळाला. महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांना आपल्यापर्यंत पोचवलं असं म्हणता येईल. तर शिवरायांवर आधारलेलं हे गाणं ऐकूया आणि प्रेरणा घेत राहूया, पुढे जात राहूया.

ती कधीच माघारी, तख्त दौलती समोर केली ना लाचारी, कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी, तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला, मराठ मोळ्याचा

हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी, पुण्यात शाहिस्ता वस्तीला मग आला, शिवाजी लागे अजमावयास शत्रूला। शाहिस्ताच्या घरात शुभारात्री शिरले, बघून मर्द शिवा खान मनी घाबरले। केला शिवबाने गाणी मी काव्याने हल्ला, शाहिस्ता बोलत असे या तोबा या अल्लाह। केला

0: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल, अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहेत राजश्री कुलकर्णी.
1: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
0: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
2: August 14, 1947 भारत के इतिहास का वो रक्तरंजित दिन जब देश का विभाजन हुआ और लाखों लोगों ने इस बंटवारे की त्रासदी से विभाजन के कारण लोगों को अपना घर, परिवार, जमीन और संपत्ति भी छोड़नी पड़ी. असहनीय पीड़ा से जूझते इन मजबूर और विस्थापित लोगों को निर्मम हिंसा का सामना करना पड़ा. वर्ष 2021 में प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने विभाजन की असहनीय पीड़ा और दुख से गुजरे लोगों को याद करने और उन्हें श्रद्धांजलि अर्पित करने हेतु विभाजन विभीषिका स्मृति दिवस की घोषणा की. आइए 14 अगस्त 2026 को बंटवारे और उस समय हुई क्रूर हिंसा के शिकार हुए लोगों को अपनी श्रद्धांजलि अर्पित करें. अपने आसपास होने वाले साइलेंट मार्च में भागीदारी करते हुए उनकी याद में एक मिनट का मौन धारण करें.
3: नमस्कार, मी परेश मुकाशी आणि आपण ऐकत आहोत 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. मराठी गाणी, हिंदी गाणी, जुनी गाणी, नवी गाणी, टप्पा गप्पा, ज्ञान विज्ञान, मनोरंजन इत्यादी इत्यादी इत्यादी ऐकत रहा आणि आनंद घेत रहा.

प्रल्हाद केशवत्रे यांनी महात्मा फुले या सिनेमाला न्याय दिलाच. शिवाय महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या महान संघर्षाला जगापर्यंत पोहोचवलं. खरं तर हे महात्मा फुलेंचं जीवन हे वर्ष म्हणजे ज्याबद्दल मी बोलतोय आता हे द्विशताब्दी वर्ष आहे. महात्मा फुले यांना या महाराष्ट्राच्या मातीवर जन्म घेऊन 200 वर्ष पूर्ण झाली. तर कदाचित आता जास्त गरज आहे, ती गरज कधीच संपत नाही. कशाची? तर अशा माणसांचं स्मरण करून ते अंगीकारण्याची. ती वक्तव्य, ते आपलं बोलणं, ते आपलं वाचणं, ते आपलं ऐकणं, आपल्या कृतीमध्ये दिसणं फार गरजेचं आहे. तर आपण म्हणू शकू, आपण या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो आणि माझा जन्म सार्थकी लागला.

सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये इथेच तुमचा निरोप घेण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा श्रोते हो, मित्रांनो आणि आकाशवाणीच्या प्रिय श्रोत्यांनो, तुमचा निरोप घेण्याची प्रणयला अनुमती द्या. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत तुम्ही तुमचा आजचा उरलेला दिवस एकदम मस्त मजेचा जगा. थोड्याच वेळाने चहा कॉफीची वेळ होईल तेव्हा छान मस्त विचार करत आनंदी भावनेने त्याचा आस्वाद घ्या आणि पुन्हा लवकरच भेटूया या सदिच्छेसह. नमस्कार.

श्रोते हो, ऐकूया ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी दोन्ही सभागृहांचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेत केवळ 39% कामकाज झालं. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आज सह्याद्री अतिथीगृह इथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं. उपनगरी गाड्यांचं उत्पादन आता वंदे भारत कोच बनवणाऱ्या कारखान्यात घेतलं जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 2024-25 या वर्षातल्या कामगिरीसाठीचे संगीत नाटक अकादमी गौरववृत्ती आणि पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. संगीत, नृत्य, नाटक, लोककला, आदिवासी कला, बाहुली नाट्य आणि नाट्यविषयक इतर कला प्रकारांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या 40 मान्यवरांना 3,00,000 रुपयांची गौरववृत्ती प्रदान करण्यात आली.

तसंच या क्षेत्रातल्या 108 यशस्वी कलाकारांना प्रत्येकी 1,00,000 रुपयाचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यात जप्तलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेतल्या 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याप्रकरणी धानोरा पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांना काल रात्री अटक केली. या घटनेच्या चौकशीनंतर धानोरा पोलिसांनी एकूण 5 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. आपण ऐकल्या ठळक बातम्या.

ठीक 4 वाजता आपण ऐकू शकणार आहात संदेश टू सोल्जर्स हा कार्यक्रम. 107.1 MHz वर ही आहे आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. संदेश टू सोल्जर्स.

नमस्कार, मी विजया सहजराव. ऐकूयात काही ठळक घडामोडी. संसदेचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. या अधिवेशनात लोकसभेत केवळ 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आज सह्याद्री अतिथीगृह इथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं. उपनगरी गाड्यांचं उत्पादन आता वंदे भारत कोच बनवणाऱ्या कारखान्यात घेतलं जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 2024-25 या वर्षातल्या कामगिरीसाठीचे संगीत नाटक अकादमी गौरववृत्ती आणि पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. संगीत, नृत्य, नाटक, लोककला, आदिवासी कला, बाहुली नाट्य आणि नाट्यविषयक इतर कलाप्रकारांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या 40 मान्यवरांना 3,00,000 रुपयांची गौरववृत्ती प्रदान करण्यात आली. तसंच या क्षेत्रातल्या 108 यशस्वी कलाकारांना प्रत्येकी 1,00,000 रुपयांचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुंबईत कुर्ला इथं घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांची संख्या आता 8 झाली आहे. बचाव कार्य संपलं असून ढिगारे उचलण्याचं काम सुरू आहे. आसपासच्या झोपड्यांमधून रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवून महानगरपालिकेनं मदतकार्य पुढे चालू ठेवलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यात जप तलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेतल्या 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशानं मृत्यू झाल्याप्रकरणी धानोरा पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांना काल रात्री अटक केली. या घटनेच्या चौकशीनंतर धानोरा पोलिसांनी एकूण 5 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सांगता, एकूण 12 विधेयक पारित। राज्यातील दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबवण्यात येणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रादेशिक नियोजन मंडळाची स्थापना। महामार्गांवर अपघात प्रसंगी रुग्णवाहिकांना 10 किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचण्यासाठी 10 मिनिटांची मर्यादा लागू। आणि राष्ट्रपतींच्या हस्ते 2024-25 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं वितरण। आता

0: सविस्तर बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी दोन्ही सभागृहांचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभा सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी सर्व सदस्यांना राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या सन्मानार्थ उभं राहायला सांगितलं. वंदे मातरम गायनानंतर त्यांनी सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केलं. संसदेचं पावसाळी अधिवेशन गेल्या महिन्याच्या 20 तारखेपासून सुरु झालं होतं. याच दरम्यान दिल्लीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनांवर पोलिसांनी केलेला बळाचा अवाजवी वापर तसंच राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं या मागणीसाठी विरोधी पक्ष सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाजात वारंवार अडथळे निर्माण झाले. सभागृहानं 29 जुलै रोजी सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक मंजूर केलं. याशिवाय राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक, विनियोग विधेयक, न्यायाधिकरण सुधारणा विधेयक, केरळ नाव बदल विधेयक, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक, बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक आणि खाणी आणि खनिज सुधारणा विधेयक यांचा समावेश होता. राज्यसभेचं कामकाजही अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. यंदाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान कामकाजात व्यत्यय आल्यामुळे राज्यसभेत केवळ 39% कामकाज झालं असलं तरीही 12 विधेयकं संमत किंवा पारित करण्यात आली अशी माहिती अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी दिली. सभागृहाचं कामकाज फक्त 37 तास 49 मिनिटं इतकंच चाललं. या काळात 285 तारांकित प्रश्न उपस्थित केले गेले तर 380 शून्य प्रहर प्रस्ताव आणि 380 विशेष उल्लेख सादर करण्यात आले. त्यापैकी फक्त 16 प्रश्न 52 शून्य प्रहर प्रस्ताव आणि 93 विशेष उल्लेखांवर चर्चा होऊ शकली अशी माहिती राधाकृष्णन यांनी कामकाजाचा आढावा घेताना दिली. सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करताना या सभागृहाची प्रतिष्ठा जपण्याचं आणि भारतीय लोकशाहीच्या परंपरांनुसार आपली संसदीय जबाबदारी पार पाडण्याचं आवाहन त्यांनी सदस्यांना केलं. तत्पूर्वी खाणी आणि खनिज विधेयक आणि नियमन सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर झालं. लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब झाल्यानंतर आज सभापती ओम बिर्ला यांनी आयोजित केलेल्या पारंपरिक चहापानाच्या कार्यक्रमावर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षानं बहिष्कार टाकला. मात्र द्रविड मुनेत्र कळघमच्या नेत्या कनिमोळी या पारंपरिक स्नेहभेटीला उपस्थित होत्या. राज्यसभेत अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. दरम्यान विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये संसदेत समोरासमोर चर्चा करण्याची हिंमत नसून त्यांनी जाणीवपूर्वक चर्चेपासून पळ काढला असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई इथं केला. संविधानावर खरोखर विश्वास असता तर विरोधकांनी गोंधळ घालण्याऐवजी संसदेत चर्चा केली असती असं ते म्हणाले. राज्यातील दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबवण्यात येणार असून केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर याच वर्षी किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला कामाला प्रारंभ होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त ते मुंबई इथं बोलत होते. पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दुष्काळी भागांना दिलासा मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पासह विविध प्रकल्प पाण्यामुळे पाण्याची उपलब्धता वाढणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. राज्यातील 36,211 कंपन्या विविध कायदेशीर त्रुटींमुळे कंपनी कायद्यानुसार बंद करण्यात आल्या असून या आकडेवारीचा चुकीचा अर्थ लावून विरोधक राज्याची बदनामी करत असल्याचा आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. कंपनी कायदा 2013 आणि आयबीसी अंतर्गत नियमांचं पालन न करणाऱ्या कंपन्यांवरच कारवाई होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दाओसमधील सामंजस्य करारांपैकी एकही कंपनी बंद झालेली नसून 75% करारांची अंमलबजावणी झाल्याचा दावा त्यांनी केला. गेल्या 5 आर्थिक वर्षात राज्यात 36,000 अधिक खासगी कंपन्या बंद पडल्या किंवा अवसायनात निघाल्याचं केंद्रीय कंपनी व्यवहार मंत्रालयानं काल लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली होती. अल्पसंख्याक संस्थांसह मदरसे, वैदिक पाठशाळा आणि धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्येही टीईटी बंधनकारक करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. 2012 दुरुस्तीनुसार मदरसे, वैदिक पाठशाळा आणि प्रामुख्यानं धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्था आरटीई कायद्यातून वगळण्यात आल्या आहे. आरटीई कायद्यातील अल्पसंख्याक संस्थांना लागू असलेल्या तरतुदींच्या घटनात्मक वैधतेला याचिकेत आव्हान देण्यात आल्याचं खान यांनी नागपुरात वार्ताहरांना सांगितलं. या तरतुदींमुळे विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव होत असल्याचा त्यांचा दावा असून टीईटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगले शिक्षक उपलब्ध होतील असं त्यांनी सांगितलं.
1: हमने मांगनी ये की है कि भाई आप बच्चों को माइनॉरिटीज के लिए दे तो रहे हैं लेकिन उसका दुरुपयोग हो रहा है. आप हमको टीईटी के माध्यम से वो टीचर आना चाहिए उस स्कूल में. और दूसरा हमने ये भी मांगनी की है क्या हर स्कूल में ट्रांसफर

0: बातम्यांसाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल नांदेड दौऱ्यावर असून यांच्यावर आज हल्ला झाला आहे. नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यातील मातासाहेब गुरुद्वारा इथं हा हल्ला झाला. बादल यांना नांदेडमधल्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितलं. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं महामार्गावर तैनात असलेल्या रुग्णवाहिकांसाठी 10 किलोमीटरच्या परिघात घडलेल्या कोणत्याही अपघाताच्या ठिकाणी 10 मिनिटात पोहोचण्याची मुदत निश्चित केली आहे. या मुदतीचं पालन झालं नाही अपघाताच्या तर प्रत्येक घटनेसाठी 10,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल असं प्राधिकरणानं जारी केलेल्या आदेशात म्हटलंय. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत सुमारे 50,000 किलोमीटर लांबीच्या महामार्गांवर सेवा देण्यास सुमारे 3,000 रुग्णवाहिका आणि 1,000 गस्ती वाहनं आणि क्रेन नियुक्त करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यात जपतले इथल्या अनुदानित आश्रमशाळेतल्या 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशानं मृत्यू झाल्याप्रकरणी धानोरा पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांना काल रात्री अटक केली. या घटनेच्या चौकशीनंतर धानोरा पोलिसांनी एकूण 5 जणांविरोधात गुन्हे दाखल केल्याचं स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्काचा निधी दुसऱ्या विभागांकडे वळवला जात असून आदिवासी विभागाचा निधी नेमका कुठे जातो असा प्रश्न काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. आश्रमशाळांमध्ये सुविधा नसतील तर संबंधित संस्थांना 6 महिन्यांची मुदत द्यावी अन्यथा त्या शाळा बंद करून विद्यार्थ्यांची सुरक्षित व्यवस्था करावी अशी मागणी त्यांनी आज नागपुरात वार्ताहरांशी बोलताना केली. 2024-25 या वर्षातल्या कामगिरीसाठीचे संगीत नाटक अकादमी गौरव वृत्ती आणि पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. संगीत नृत्य नाटक लोककला आदिवासी कला बाहुली नाट्य आणि नाट्यविषयक इतर कला प्रकारांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या 40 मान्यवरांना 3 लाख रुपयांची गौरव वृत्ती प्रदान करण्यात आली. तसंच या क्षेत्रातल्या 108 यशस्वी कलाकारांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचं संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. ताम्रपट आणि शाल श्रीफळ देऊन राष्ट्रपतींनी त्यांचा सन्मान केला. केंद्रीय संचार ब्युरोच्या नागपूर क्षेत्रीय कार्यालयातर्फे भंडारा बस स्थानकावर आयोजित 3 दिवसीय मल्टीमीडिया प्रदर्शनाचं आज जिल्हाधिकारी सावंत कुमार यांच्या हस्ते उद्घाटन झालं. 15 ऑगस्टपर्यंत सुरू राहणाऱ्या या प्रदर्शनात केंद्र सरकारच्या 12 वर्षांच्या कामगिरीसह विकसित भारत हरघर तिरंगा अभियान आणि विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली आहे. हवामान. नागपूर प्रादेशिक हवामान केंद्रानं नागपूर यवतमाळ गडचिरोली भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी आगामी काही तासांसाठी येलो अलर्ट जारी केलाय. या कालावधीत काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सांगता. एकूण 12 विधेयकं पारित. राज्यातील दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबवण्यात येणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रादेशिक नियोजन मंडळाची स्थापना आणि महामार्गावर अपघात प्रसंगी रुग्णवाहिकांना 10 किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचण्यासाठी 10 मिनिटांची मर्यादा लागू. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, एकाला अटक. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला 5,000 कोटी रुपयांचं खेळतं भांडवल. 15 ऑगस्टपासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांची एसटीच्या एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी सुरू होणार. आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण, राज्यातल्या 10 मान्यवरांचा गौरव. गेल्या 10 तारखेपासून सुरू झालेलं संसदेचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. या अधिवेशनात लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: लोकसभेत आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षाचे सदस्य घोषणा देत होते. त्यानंतर लगेच सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रीय गीत वंदे मातरमसाठी उभं राहण्याची विनंती सदस्यांना केली. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक सदस्य सभागृहात उपस्थित होते. वंदे मातरमनंतर सभागृहाचं कामकाज

0: अनिश्चित शेतकाळासाठी तहकूब झालं. राज्यसभेत आज काही कागदपत्रं पटलावर ठेवण्यात आली. त्यात खाणी आणि खनिजे सुधारणा विधेयक मंजूर झालं. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केलं. त्यापूर्वी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांच्या उत्तराखंड इथल्या रॅलीनंतर कार्यक्रमस्थळाचं शुद्धीकरण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला.
1: मैं इसको पॉलिटिकल मुद्दा कभी बनाना नहीं चाहता और मैं कभी इस सदन में सालों से यहाँ हूँ और निचला, लेकिन मैं एक शेड्यूल कास्ट हूँ, मैं एक दलित हूँ, मेरे को मदद करो, मेरी रक्षा करो बोल के कभी किसी के सामने गिड़गिड़ाया नहीं. मैं लड़ने की शक्ति है, मैं लड़ता हूँ.
0: या प्रकाराची चौकशी करण्याचं आश्वासन सभागृह नेते जे पी नड्डा यांनी दिलं. संसदेत या अधिवेशनात एकूण 12 विधेयकं मंजूर झाली. त्यात पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेलं विधेयक, केरळचं नाव बदलून केरळम करण्याचं विधेयक यासारख्या विधेयकांचा समावेश आहे. नीट पेपरफूट, आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेली कारवाई, राम मंदिर देणगी घोटाळा, झारखंडमधील विद्यार्थ्यांचं आंदोलन यासारख्या मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं. बहुतांश विधेयक चर्चेशिवाय मंजूर करण्यात आली. सरकार चर्चेसाठी तयार असतानाही विरोधी पक्षांनी संसदेतील चर्चेपासून पळ काढल्याचा आरोप केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
2: ओपोजिशन डिस्कशन से भाग रहे थे. पार्लियामेंट्री डेमोक्रेसी में ओपोजिशन डिस्कशन के लिए डिमांड करते हैं और सरकार उसका जवाब देते हैं. ये तरीका होता है क्योंकि लोगों ने हमको चुना देश सेवा के लिए. तो पहली बार ये दृश्य देखने को मिला कि सरकार खुद कह रहे हैं कि हम डिस्कशन चाहते हैं और ओपोजिशन बहाना बना करके डिस्कशन से भाग रहे हैं. तो ये लोकतंत्र के लिए, विशेष करके संसदीय लोकतंत्र के लिए ठीक नहीं है.
0: अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी आयोजित केलेल्या पारंपरिक चहापानाच्या कार्यक्रमावर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने बहिष्कार टाकला. मात्र द्रविड मुनेत्र कळघमच्या नेत्या कनिमोळी या पारंपरिक स्नेहभेटीला उपस्थित होत्या. राज्यसभा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते.
3: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर आज हल्ला झाला. नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यातल्या मातासाहेब गुरुद्वारा इथं एका व्यक्तीनं हा हल्ला केला. त्यात जखमी झाल्यानं बादल यांना नांदेड शहरातल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खासदार हरसिमरत कौर बादल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि सुखबीर सिंग यांच्या प्रकृतीची चौकशी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बादल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. या हल्ल्याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यांनी नांदेडच्या पोलीस अधीक्षकांकडून या घटनेची माहिती घेतली आणि या हल्ल्यामागचा हेतू काय होता याचा तपास करण्याचे निर्देशही पोलिसांना दिले. अकाल तख्ताचे जथेदार गियानी गुलदीप सिंग गर्गज यांनी हल्ल्याचा निषेध केला आहे. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळानं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला 5,000 कोटी रुपयांचं खेळतं भांडवली कर्ज मंजूर केलं आहे. एनसीडीसीकडून एवढ्या मोठ्या रकमेचं कर्ज प्रथमच सहकारी बँकेला मिळालं आहे. सहकारी संस्थांच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा भागवणं, त्यांच्या आर्थिक व्यवहारांना चालना देणं आणि वित्तीय क्षमता वाढवणं याकरता या निधीचा वापर होणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या एनसीएमसी स्मार्ट कार्ड योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातल्या सर्व शालेय विद्यार्थ्यांना स्मार्ट कार्डांचं वाटप केलं जाणार आहे. त्यासाठी येत्या शनिवारपासून नोंदणी प्रक्रिया सुरू होईल. प्रत्येक शाळेत जाऊन एसटीचे अधिकृत परवानाधारक प्रतिनिधी ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एनसीएमसी कार्डसाठी इतर कोणत्याही ठिकाणी नोंदणी करू नये असं आवाहन एसटी महामंडळानं केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 2024-25 या वर्षातल्या कामगिरीसाठीचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राज्यातल्या 10 कलावंतांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर यांना 3,00,000 रुपयांची गौरववृत्ती प्रदान करण्यात आली. गायक आनंद भाटे, मुकुंद मराठे, सनईवादक शैलेश भागवत, नृत्यांगना

0: शुभदा बरदकर, मनीषा साठे, संगीतकार अशोक पत्की, नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे, अभिनेता अरुण नलावडे आणि दिग्दर्शक प्रमोद पवार यांना प्रत्येकी 1,00,000 रुपये ताम्रपट देऊन राष्ट्रपतींनी त्यांचा सन्मान केला. त्याखेरीज राज्यातले गायक कृष्णा बुंगाणी, अंकिता जोशी, भारूड गायक भावार्थ देखणे, कठपुतळी कलावंत बालकृष्ण माजघे, संवादिनी वादक तन्मय देवचके आणि जागर कलावंत प्रवीण जाधव यांना युवा कलावंतांसाठीचे उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. 25,000 रुपये मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. संगीत, नृत्य, नाटक, लोककला, आदिवासी कला, पपेट्री आणि नाट्यविषयक इतर कलाप्रकारांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या देशभरातल्या 254 कलावंतांचा आजच्या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. श्रोतेहो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित करणार आहेत. उद्या संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणीवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल. त्यामुळे संध्याकाळचं प्रादेशिक बातमीपत्र उद्या 7:15 प्रसारित होईल, तर वृत्तविशेष कार्यक्रम रात्री 8:15 प्रसारित केला जाईल. पाकिटबंद खाद्यपदार्थांमधली साखर, मीठ आणि संतृप्त चरबी यांच्या प्रमाणाची माहिती देणारं लेबल पॅकेजच्या दर्शनी भागात छापण्याच्या मुद्द्यावर केंद्र सरकारनं 2 आठवड्यात आपली भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. या प्रकरणी सरकार आणि FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांनी योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा न्यायालय स्वतः आदेश जारी करेल असं न्यायमूर्ती JB पारडीवाला आणि न्यायमूर्ती KVनोदचंद्रन यांच्या खंडपीठानं याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान स्पष्ट केलं. येत्या 4 वर्षात मुंबईतल्या सर्व लोकल गाड्या AC होतील. रेल्वेच्या चेन्नई, कपूरथळा आणि रायबरेली इथल्या कारखान्यांमध्ये या गाड्यांचं उत्पादन सुरू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत दिली.
1: पुढच्या 2 वर्षामध्ये 2029-30 पर्यंत मुंबईच्या सगळ्या लोकल मेट्रो सारख्या आधुनिक, स्वच्छ, सुंदर आणि AC व्हाव्यात. आणि पुन्हा एकदा सांगतो, AC झाल्या तरी सेकंड क्लासचं फेअर वाढणार नाहीये.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. लोकसभेत 19%, तर राज्यसभेत 29% कामकाज. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, एकाला अटक. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला 5,000 कोटी रुपयांचं खेळतं भांडवल. 15 ऑगस्टपासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांची ST NCMC कार्डसाठी नोंदणी सुरू होणार. आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण, राज्यातल्या 10 मान्यवरांचा गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई। विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित। लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज। पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, एकाला अटक। संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण। राज्यातल्या 10 मान्यवरांचा गौरव। आणि दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात गेल्या वर्षी झालेला बॉम्बस्फोट अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट या संघटनेनं घडवला असल्याची संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची घोषणा। गेल्या 20 तारखेपासून सुरू झालेलं संसदेचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं। या अधिवेशनात लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं। याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: लोकसभेत आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षाचे सदस्य घोषणा देत होते। त्यानंतर लगेच सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रीय गीत वंदे मातरमसाठी उभं राहण्याची विनंती सदस्यांना केली। यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक सदस्य सभागृहात उपस्थित होते। वंदे मातरम नंतर सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब झालं। राज्यसभेत आज काही कागदपत्रं पटलावर ठेवण्यात आली, त्यात खाणी आणि खनिजे सुधारणा विधेयक मंजूर झालं। त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केलं। त्यापूर्वी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांच्या उत्तराखंड इथल्या रॅलीनंतर कार्यक्रमस्थळाचं शुद्धीकरण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला।
2: मैं इसको पॉलिटिकल मुद्दा कभी बनाना नहीं चाहता और मैं कभी सदन में सालों से यहाँ हूँ और निचला, लेकिन मैं एक शुरुकाश हूँ, मैं एक दलित हूँ, मेरे को मदद करो, मेरी रक्षा करो बोल के कभी किसी के सामने गिड़गिड़ाए नहीं। मैं लड़ने की शक्ति है, मैं लड़ता हूँ।
1: या प्रकाराची चौकशी करण्याचं आश्वासन सभागृह नेते जे पी नड्डा यांनी दिलं। संसदेत या अधिवेशनात

0: एकूण 12 विधेयकं मंजूर झाली. त्यात पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेलं विधेयक, केरळचं नाव बदलून केरळम करण्याचं विधेयक यासारख्या विधेयकांचा समावेश आहे. नीट पेपरफुट, आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेली कारवाई, राम मंदिर देणगी घोटाळा, झारखंडमधील विद्यार्थ्यांचं आंदोलन यासारख्या मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं. बहुतांश विधेयक चर्चेशिवाय मंजूर करण्यात आली. सरकार चर्चेसाठी तयार असतानाही विरोधी पक्षांनी संसदेतील चर्चेपासून पळ काढल्याचा आरोप केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
1: ओपोजिशन डिस्कशन से भाग रहे थे. पार्लियामेंट्री डेमोक्रेसी में ओपोजिशन डिस्कशन के लिए डिमांड करते हैं और सरकार उसका जवाब देते हैं. ये तरीका होता है क्योंकि लोगों ने हमको चुना देश सेवा के लिए. तो पहली बार ये दृश्य देखने को मिला कि सरकार खुद कह रहे हैं कि हम डिस्कशन चाहते हैं और ओपोजिशन बहाना बना करके डिस्कशन से भाग रहे हैं. तो ये लोकतंत्र के लिए, विशेष करके संसदीय लोकतंत्र के लिए ठीक नहीं है.
0: अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी आयोजित केलेल्या पारंपरिक चहापानाच्या कार्यक्रमावर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने बहिष्कार टाकला. मात्र द्रविड मुनेत्र कळघमच्या नेत्या कनिमोळी या पारंपरिक स्नेहभेटीला उपस्थित होत्या. राज्यसभा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते.
2: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर आज हल्ला झाला. नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यातल्या मातासाहेब गुरुद्वारा इथं एका व्यक्तीनं हा हल्ला केला. त्यात जखमी झाल्यानं बादल यांना नांदेड शहरातल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. बादल यांच्या सुरक्षा व्यवस्थेतले पोलीस उपनिरीक्षकही यावेळी जखमी झाले. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खासदार हरसिमरत कौर बादल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि सुखबीर सिंग यांच्या प्रकृतीची चौकशी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बादल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. या हल्ल्याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यांनी नांदेडच्या पोलीस अधीक्षकांकडून या घटनेची माहिती घेतली आणि या हल्ल्यामागचा हेतू काय होता याचा तपास करण्याचे निर्देशही पोलिसांना दिले. अकाल तख्ताचे जथेदार गियानी कुलदीप सिंग गर्गज यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. 2024-25 या वर्षातल्या कामगिरीसाठीचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. संगीत, नृत्य, नाटक, लोककला, आदिवासी कला, बाहुली नाट्य आणि नाट्यविषयक इतर कलाप्रकारांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या 40 मान्यवरांना 3,00,000 रुपयांची गौरव वृत्ती प्रदान करण्यात आली. ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर यांचा त्यात समावेश आहे. तसंच या क्षेत्रातल्या 108 यशस्वी कलाकारांना प्रत्येकी 1,00,000 रुपयाचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. ताम्रपट आणि शाल श्रीफळ देऊन राष्ट्रपतींनी त्यांचा सन्मान केला. याखेरीज युवा कलावंतांसाठीचे उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार यंदा देशातल्या 106 कलाकारांना देण्यात आले. महाराष्ट्रातून गायक आनंद भाटे, मुकुंद मराठे, सनई वादक शैलेश भागवत, नृत्यांगना शुभदा वराडकर, मनीषा साठे, संगीतकार अशोक पत्की, अभिनेता अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार या 9 दिग्गजांना तसंच गायक कृष्णा बोंगाणे, अंकिता जोशी, भारूड गायक भावार्थ देखणे, कठपुतळी कलावंत बालकृष्ण माजगे, संवादिनी वादक तन्मय देवचके आणि जागर कलावंत प्रवीण जाधव या 6 युवा कलावंतांना यंदा हा पुरस्कार मिळाला आहे. श्रोतेहो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित करणार आहेत. उद्या संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणीवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल. त्यामुळे संध्याकाळचे प्रादेशिक बातमीपत्र उद्या 7:15 प्रसारित होईल. वृत्तविशेष कार्यक्रम रात्री 8:15 प्रसारित केला जाईल. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरोघरी तिरंगा फडकवावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज समाज माध्यमावरच्या संदेशातून केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेताजी सुभाषचंद्र

बोस यांच्याबद्दल कथित अपमानास्पद टिप्पणी केल्यामुळे पश्चिम बंगालमधले भाजपाचे राज्यसभा खासदार नागेंद्रनाथ रॉय उर्फ अनंत महाराज यांना यापूर्वी प्रदान करण्यात आलेला बंगविभूषण हा पश्चिम बंगालचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आज मागं घेत रद्द करण्यात आला. दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात गेल्या वर्षी झालेले आत्मघातकी बॉम्बस्फोट अल कायदा इन

जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचं म्हटलं होतं. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या या आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात 11 जणांचा बळी गेला होता. ब्रिक्स संघटनेचं अध्यक्षपद चौथ्यांदा भारताकडे आल्याचं चीन आणि रशियानं स्वागत केलं आहे. नवी दिल्लीच्या विवेकानंद आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठानात ब्रिक्स देशांच्या राजदूतांची गोलमेज परिषद आज झाली. त्यात या दोन्ही देशांच्या राजदूतांनी भारताच्या अध्यक्षपदाच्या काळातल्या कार्यक्रमाला पाठिंबा दिला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, एकाला अटक. संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण. राज्यातल्या 10 मान्यवरांचा गौरव. आणि दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात गेल्या वर्षी झालेला बॉम्बस्फोट अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट या संघटनेनं घडवला असल्याची संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची घोषणा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर वंदन या कार्यक्रमात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळ्यांना नमस्कार, सुप्रभात. आणि श्रावणाचं स्वागत काल आपण भरभरून केलंय. कालपासून श्रावण सुरू झालाय आणि आता तो महिनाभर असाच आनंद उत्साह घेऊन आपल्याबरोबर असणार आहे. वातावरणामध्ये सुद्धा बदल जाणवतोय का, मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. संपूर्ण जिथे जिथे आपला हा कार्यक्रम ऐकू जातोय तिथे तिथे श्रावण जसा आलाय तसा काही बदल जाणवतोय का, मला नक्की सांगा. 8 वाजेपर्यंत आपण एकमेकांच्या बरोबर असणार आहोत. आत्ता वंदनमध्ये छान छान भक्तिरचना, एक असा विचार जो आपल्या ध्यानाशी संबंधित आहे. ध्यान करत असताना आपल्याला हे जाणवत राहतं. त्यानंतर आपल्या वंदनमध्ये एक छोटीशी सिरीज आपण सुरू केली आहे की गड किल्ल्यांवर जे तलाव असतात आणि त्यांच्या जवळ किंवा अगदी काठावर असलेली मंदिरं ह्याच्याबद्दल आपण बोलतोय ते असणार आहे. आणि मग रेनबो फंडेचा पूर्वार्ध उत्तरार्ध ज्यात वेगवेगळे विषय असतील, छान छान मालिका आहेत ऐकायला, ते सगळं जसंच्या तसं असणार आहे. सुरुवात सुंदरशा रचनेने करूया आणि मग आजच्या विषयाकडे आपण हळूहळू जाणार आहोत.

वंदन या कार्यक्रमात आज आपल्याबरोबर मी रश्मी आंबडेकर. आणि आता ध्यानाशी संबंधित किंवा मेडिटेशनबद्दल आपण गेले काही महिने सातत्याने बोलतोय. मेडिटेशनला सुरुवात केल्यानंतर, त्या प्रवासावर निघाल्यानंतर कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्यामध्ये आपल्याला जाणवायला लागतात किंवा काही बदल आहेत ते घडतात, त्याबद्दल आपण बोलत असताना आज शांततेची खूप वेगवेगळी रूपं आहेत. श्वासावर आपण जेव्हा लक्ष केंद्रित करायला लागतो आणि आजूबाजूचा आवाज किंवा आजूबाजूला जे काही घडतंय ते आवाज कमी होत होत जात आपल्याला आपल्या स्वतःबद्दलची जाणीव व्हायला लागते, ती शांतता ही थोडीशी वेगळी आहे. आणि ध्यान करायला लागल्यावर एकंदरीतच आपलं पिंड हळूहळू शांत आहे किंवा शांत वृत्ती, शांत चित्त असं जेव्हा व्हायला लागतो ती शांतता थोडीशी वेगळी असते. हां, म्हणजे कदाचित आपण काही वेळेला समोरच्या परिस्थितीला तिचा प्रतिसाद देत असताना किंवा प्रतिक्रिया म्हणूया, प्रतिक्रिया देत असताना थोडीशी चिडचिड आपली होत असेल, पटकन आपण बोलत असू, हे होत असेल. पण प्रतिसाद आतून जो खूप द्यायचा असतो तो देत असताना कदाचित आपल्याला असं जाणवेल की ही चिडचिड खूप वरची होती, हिचा काही परिणाम आपल्यावर खोलवर झाला नाही, आतून आता आपण शांत होत चाललोय आतूनच. कदाचित हे चिडचिड होण्याचं प्रमाण नंतर एकदम निघून जाईल आणि आपण शांत होऊ. ही जी स्थिती आहे शांततेची, त्याच्याबद्दल आज आपण बोलतोय. कारण शांततेच्या वेगवेगळे शांततेचे वेगवेगळे टप्पे आहेत जेव्हा मेडिटेशन आपण करतो तेव्हा किंवा ध्यानाला बसतो तेव्हा. तो हा जो टप्पा आहे तो कोर, ज्याला आपण म्हणतो आतून आलेली शांतता, जी कायमस्वरूपी राहण्याची शक्यता जास्त आहे. तर त्याबद्दल, हा प्रवास आपला सुरू झालाय ऑलरेडी, हे कसं ओळखायचं ह्याच्याबद्दल विचारवंतांनी इतकं सुंदर विधान केलंय. एका वाक्यात त्यांनी असं सांगितलंय की जेव्हा आपल्या अपेक्षा संपून स्वीकाराला सुरुवात होते तेव्हा ती आतून निर्माण होणारी शांतता आहे. आणि आता आपण आतून शांत होतोय, त्या प्रवासाकडे चाललोय असं समजायचं. अपेक्षा जाऊन स्वीकार असा जेव्हा परिणाम आपल्यावर व्हायला लागतो तेव्हा ती आतून बदल स्वरूपाची शांतता आपल्यामध्ये व्हायला लागली असं समजायचं.

आंतरिक शांततेबद्दल आपण बोलतोय, जी नंतर फक्त त्या परिस्थितीपुरती न राहता आपल्याला जाणवायला लागतं की आपण आतूनच शांत होतोय. आणि हेच वर्णन करणारं एक खूप सुंदर विधान विचारवंत असं करतात की आंतरिक शांतता म्हणजे कोणत्याही वादळापासून दूर जाणं किंवा वादळापासून मुक्तता नव्हे, तर त्या वादळामध्ये सुद्धा चित्तवृत्ती शांत राहणं ह्यालाही आंतरिक शांतता म्हणतात. जे आपण मगाचपासून बोलतोय ते, की काही वेळानंतर आपल्याला असं जाणवायला लागतं की जरी आपण पटकन रिॲक्ट झालो असलो तरी आपला रिस्पॉन्स हा शांततेचा व्हायला लागलेला आहे. खूप मोठं वादळ आलंय, येणार आहे हे दिसत असतं आपल्याला. आधी आपण खूप बेचैन झालो असतो, चलबिचल झाली असती मनाची, पण आता असं जाणवायला लागलंय की ठीक आहे, वादळ आहे, ते येणार. ते आपल्याला काय म्हणतात, उद्ध्वस्त हा खूप मोठा शब्द झाला, पण वादळामध्ये जे घडायचं असतं ते घडणार आणि ते तिथेच टिकून राहणार नाही आहे, वादळ निघून जाणार असतं. हा इतका विचार आपण करायला लागतो तेव्हाही आंतरिक शांतता आपल्यामध्ये यायला लागलेली आहे आणि आता आपण त्याच्याशी जुळवून घ्यायला लागलो आहोत हे समजायचं. याला खूप वेळ लागतो, आयुष्यभर कदाचित आपण ह्याचा विचार करत राहतो किंवा ह्यासाठी आपण मेडिटेशन किंवा ध्यान करतो. काही जणांना लवकर जमू शकतं, असे दोन्ही भाग त्याच्यामध्ये आहेत. एक गाणं ऐकूया आणि मग त्यानंतर आत्तापर्यंत कोणी कोणी सहभाग नोंदवला आहे त्याबद्दल सांगणार आहे.